सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्व दूर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948. पहाटेचे 5:50 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी विद्यागौरी सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. या आमच्या पहिल्या सभेची सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: श्रोते हो, भैरव बहार रागातील ही मंगलधून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र, मध्यमलहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 5:55 होत आहेत. गिरवाण वाणी या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित देव्यापराध क्षमापन स्तोत्र पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आत्ताच आपण गिर्वाणवाणी कार्यक्रमात श्रीमद शंकराचार्य रचित देव्यापराध क्षमापन स्तोत्र ऐकलत त्र्यंबकराव जानोरीकर यांच्या स्वरात. आता यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

कार्यक्रमाची सुरुवात करूया अरविंद आगाशे यांच्या गीतानं. संगीत संजय हांडे यांचं आणि स्वर रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांचा.

प्रभात वंदन कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं.

प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतरची रचना संत तुकाराम महाराजांची. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरातील या रचनेला संगीत आहे वर्षा आंबेकर यांचं.

0: आणि आता चिंतन या सदरात ऐकूया शुभदा मुळे यांचे विचार.
1: आजकाल पेपरमध्ये काही बातम्या वाचल्या की मन अगदी उद्विग्न होऊन जातं. बुवाबाजी आणि भोंदू साधू यांनी असंख्य लोकांची केलेली फसवणूक ही त्यापैकीच एक. मन विषण्ण करणारी अशी ही बातमी असते. मग मनात विचार येतो की लोक असे का फसवले जातात? ही खरंच धार्मिकता वाटते का लोकांना? धर्माच्या नावाखाली दुःखी आणि अज्ञानी अविचारी लोकांचा बळी जातो आहे. आपली दुःख जाणणारा आणि ती झटपट दूर करणारा कोणीतरी असावा असं या लोकांना वाटतं. त्यांच्या अगतिकतेचा असहाय्यतेचाच फायदा हे तथाकथित बुवा घेत असतात. आपल्या समस्या आणि दुःख दूर होण्यासाठी हे मनानं दुबळे लोक कितीही पैसा ओतायला तयार होतात. या मानसिकतेला काय म्हणायचं? समाज मन मोठं विचित्र असतं. बहुजन समाजाची रीत मेंढराची असते असं म्हणतात. एक जण गेला की त्याच्या मागे अनेक जण गर्दी करतात. गर्दीचं मन भरकटलेलं असतं, निश्चित स्थिर विचार नसतो. याच भरकटलेल्या आणि अस्वस्थ मनाच्या माणसांचा हे बुवा गैरफायदा करून घेतात. वाटेल त्या करामती करून, बिभत्स प्रकार करून चमत्कार घडवण्याचा आभास निर्माण करतात.

0: विशेष करून स्त्रिया या प्रकारांना विशेष बळी पडतात, आपलं सर्वस्वही गमावून बसतात. या सगळ्या गैरप्रकारांचा विचार केला तर असं लक्षात येतं की धर्म म्हणजे काय याची यथायोग्य दिशा या लोकांना मिळालेली नसते. धार्मिकता, आध्यात्मिकता ही कोणत्याही बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक गोष्टी आहे. शाहीर राम जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे, हटातटाने पटा रंगवनी जटा धरिशिका शिरी मठाची उठा ठेव का तरी. बाह्यता दाखवण्यासाठी अध्यात्म नाही, खरा धर्म सत्य आणि प्रेम यांची शिकवण देतो. महात्मा गांधीजी म्हणत, सत्य हाच धर्म आहे आणि सत्य हेच प्रेम आहे. जिथे खरेपणा आहे तिथंच धर्म आहे, जिथं प्रेम आहे तिथंच खरेपणा असतो. मग या भोंदूगिरीमध्ये पूर्ण सगळा खोटेपणा आणि फसवेपणा आहे हे लोकांना कळत का नाही? कारण योग्यायोग्य विचार करण्याची क्षमताच हरवलेली असते. दुःख सहन करण्याची, दुःखांना सामोरं जाण्याची खंबीर वृत्ती नसते, म्हणून ते मनाने दुबळे झालेले असतात. संस्कारक्षम वयातच सोशिकपणा, सहनशक्ती, परिस्थितीला सामोरं जाण्याची धडाडी, खंबीर वृत्ती ही जोपासली गेली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत हतबलता येता कामा नये अशी मनाची जडणघडण व्हायला हवी, ती होत नाही. आजकाल सगळं झटपट मिळावं हाच अट्टहास आहे. झटपट भरपूर पैसा मिळावा, खूप इस्टेट करता यावी, सगळी भौतिक सुख पायाशी लोळण घेत असावीत, यामध्ये कष्ट मात्र नकोत, मेहनत नको, वाट पाहणंसुद्धा नको. सगळं कसं झटपट हवंय. याच मानसिकतेमुळे सारासार विचार करण्याची क्षमताच हरवली आहे. चांगलं वाईटाची सरमिसळ होऊन नेमकं काय योग्य आणि चांगलं हेच कळेनासं झालंय. मनाला एक प्रकारची बधिरता आली आहे. येनकेन प्रकारेनं पैसा भरपूर मिळवायचा या दुष्प्रवृत्तीमधूनच बुवाबाजी बोकाळली. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए असं काहीसं झालंय. समाजानं आता इतकी उदाहरणं पाहिलीत तर आता तरी सावध व्हावं, यथायोग्य विचार करावा, श्रद्धा परमेश्वरावर ठेवावी, अंधश्रद्धा नसावी, डोळस होऊन सगळ्या गोष्टींचा विचार करावा असं वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत शुभदा मुळे यांचे विचार चिंतन या सदरात. आणि याबरोबरच काही भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम प्रभात वंदन आम्ही आता समाप्त करत आहोत.

मध्यम लहरी 378 सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. 6:30 झाली आहेत. आता ऐकूया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच आजचे काही दिनविशेष प्रसारित होतील. सादरकर्ते मुजम्मिल पटेल. त्यानंतर कृषी वाणी सदरात 6:40 आणि संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात प्रसारित होईल तूर लागवडीचे सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियांविषयी डॉक्टर भालचंद्र जमकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. तसंच 6:50 परिसर या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राची निर्मिती असून आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार नेहमीप्रमाणे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचा 15वा भाग निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम यात माननीय पद्मश्री जयत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत नाशिक केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सकाळी 9 वाजता मराठी चित्रपट संगीत, सकाळी 9:30 वाजता साध संवाद. या कार्यक्रमात वारसा ची वी जोशींचा अलका मांडके यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. सादर करते विक्रांत मंडपे. 10 वाजता काही सुगम गीतं आम्ही प्रसारित करणार आहोत. तसंच 10:25 स्थानिक निवेदनं आपण ऐकू शकाल. 10:30 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. सकाळी 11:15 आणि संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद श्रोते हो आपण घेऊ शकणार आहात. सकाळी 11:00 वाजता शास्त्रीय संगीतात पंडित विजय बक्षी यांनी गायलेला राग गांधारी आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:30 वाजता विशेष गीत गंगा हा कार्यक्रम संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तर या कार्यक्रमाची निर्मिती नागपूर केंद्राची आहे. 1:00 वाजता NCERT प्रस्तुत कार्यक्रम उमंग. 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 1:45 आणि 2:45 द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम जरूर ऐका. 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकू शकणार आहात. आमची संध्याकाळची सभा सुरू होईल 4:58. संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमात प्रासंगिकमध्ये वनमहोत्सव हा कार्यक्रम, नंतर सांज वेळ आणि तरुणाईमध्ये आश्लेषा पाठक यांची मुलाखत. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:10 आजच्या दिवसभरातल्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकू शकणार आहात. 6:30 कामगार सभा, 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शेळीपालनाच्या विविध आजारांवर पारंपरिक आणि स्थानिक उपचार याविषयी डॉक्टर विलास टाकळे यांच्याशी प्रिया बेल्हेकर यांनी साधलेला संवाद. तसंच बाजारभाव कृषीवाणी हवामान नेहमीप्रमाणे प्रसारित होतील. सादर करते धीरज केदारी. 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट नाईट, 9:15 स्पॉटलाईट, रात्री 10:00 प्रादेशिक लोकसंगीत एवं सुगम संगीत सभा. यात अमल अँटनी यांचं सुगम गायन, तसं माधी मधू यांचं फॉक चॅक कॅर कुथू. रात्री 10:30 रेडिओ सेटवरून ICC वुमन्स T20 विश्वचषक अंतर्गत ओव्हल इथल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्याचं समालोचन खेळ संपेपर्यंत ऐकू शकाल. ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज आहे 2 जुलै. ज्या घटनांमुळे हा दिवस विशेष ठरला त्यापैकी काही अशा आहेत. 2001 या दिवशी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया इथे 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. 2 जुलै 1983 रोजी कल्पकम तामिळनाडू इथे अणुऊर्जा केंद्र सुरू झालं. 1972 या तारखेला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
2: टुडे वी डू फील दॅट वी मस्ट फर्स्ट ट्राय फॉर अ ड्युरेबल पीस अँड ऑब्व्हियसली ड्युरेबल पीस इज व्हेरी क्लोजली कनेक्टेड विथ द बॉर्डर.
1: 1971 बांगलादेश युद्धाची पार्श्वभूमी सिमला कराराला होती. 1940 सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता इथे स्थानबद्ध करण्यात आलं. 2004 या दिवशी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस या वास्तूला जागतिक वारसा म्हणून गौरवलं गेलं. 1865 साल्वेशन

0: आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना. आज जन्मदिवस असणारी काही महत्वाची नावं ही आहेत. 1923 स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी जवाहरलाल अमोलकचंद दर्डा, नट, गायक आणि गंधर्व नाटक मंडळीचे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचा जन्म 1880 साली या दिवशी शेवगाव इथं झाला. माझी भूमिका हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. 2 जुलै 1954 या दिवशी पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचा जन्म झाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही नावं अशी आहेत. 1566 प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ आणि भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमस. 1757 साली या दिवशी नवाब सिराजुद्दौला याला पकडून त्याची हत्या करण्यात आली. होमिओपॅथी या वैद्यकीय उपचार पद्धतीचे जनक डॉ सॅम्युअल हानेमान यांचा आज स्मृतिदिन. 1843 साली त्यांचं निधन झालं. 2 जुलै 1999 या दिवशी प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचं निधन झालं. गुन्हेगारी माफिया जगाविषयी त्यांची पुस्तकं खूप गाजली. द गॉडफादर या पुस्तकावर चित्रपटही निघाला. समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि मुंबईचे महापौर युसुफ मेहर अली यांचं निधन 2 जुलै 1950 या दिवशी झालं. छोडो भारत चळवळीतील ते एक लोकप्रिय युवा नेते होते. 1961 साली या दिवशी नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली. अ फेअरवेल टू आर्म्स, द ओल्ड मॅन अँड द सी, फॉर हुम द बेल टोल्स ही त्यांची काही गाजलेली
1: पुस्तकं. If I had not won it, I would congratulate whoever won it.
0: 2007 क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई, केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते चतुरानंद मिश्रा यांचं निधन 2011 साली या दिवशी झालं. 2 जुलै 2017 या दिवशी मराठी नाटककार आणि अभिनेते प्राध्यापक मधुकर तोरडमल यांचं निधन झालं. काळे बेट लालबत्ती, तरुण तुर्क, म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर ही त्यांची नाटकं विशेष गाजली. तिसरी घंटा हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलं.
2: आताच आपण ऐकलेत आजचे काही दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आता ऐकूया कृषीवाणीमध्ये तूर लागवडीचे सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, तूर हे कोरडवाहू शेतीतील प्रमुख पीक आहे. धारवाड इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठानं विकसित केलेली तूर लागवडीच्या पद्धतीमध्ये पारंपरिक दाट ओळीत तूर लावण्याऐवजी व्यवस्थापित झुडूप पद्धतीनं व्यवस्थापनाला चालना दिली जाते. या पद्धतीमध्ये लवकर रोपवाटिका, रोपातील विस्तृत अंतर आणि शेंडे खुंडणं यांचा एकत्रित अवलंब केला जातो. ही पद्धत केवळ उशिरा पावसापासून पिकांचं संरक्षण करत नाही, तर उत्पादकता दुप्पट करण्याचा मार्ग देखील प्रशस्त करते. पारंपरिक तूर शेती म्हणजे हवामानाविरुद्धची लढाई आहे. अतिपावसाच्या स्थितीमध्ये मुळं कुसतात, तर कमी पावसाच्या स्थितीमध्ये झाडं सुकतात. पर्यावरणीय ताणामुळे येणाऱ्या मर रोगामुळे 50% उत्पादन घटतं. धारवाड पद्धतीमध्ये पावसाच्या या लहरींपासून पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेला वेगळं ठेवतं. त्यामुळे झाडाला पूर आणि दुष्काळ दोन्हीही सहन करण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकार शक्ती मिळते. धारवाड पद्धतीमधील कोणत्या प्रमुख तत्वांचा विचार केला जातो याविषयीची माहिती घेऊया. मूळ तत्वज्ञान म्हणजे तुरीला केवळ पीक म्हणून नव्हे तर झुडूप म्हणून अधिक जागा, चांगलं पोषण आणि संरचनात्मक व्यवस्थापन देऊन हाताळणं. पेरणीपेक्षा पुनर्लागवडीवर जास्त भर यामध्ये दिला जातो. रोपं रोपवाटिकेत वाढवली जातात आणि नंतर ती शेतात हलवली जातात. विस्तृत अंतर ठेवून दाट ओळीपेक्षा रुंद आणि चौरस लागवड केली जाते. बाजूकडील फांद्या वाढवण्यासाठी वरचे शेंडे काढून टाकले जातात. या

0: प्रमुख तत्वांमुळे धारवाड पद्धत ही उदयास आली आहे. तूर पिकास 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. पाण्याची कमतरता असली तरी भारी जमिनीत हे पीक जास्तीत जास्त 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा चांगलं येतं. या पिकास वार्षिक सरासरी 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान लागतं. मात्र पेरणीनंतर पहिल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत पाऊस असणं हे फायद्याचं ठरतं. जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. फुलं आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं तसंच समशीतोष्ण हवामान आवश्यक असतं. मध्यम ते भारी 30 ते 45 सेंटीमीटर खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. तुरीच्या पिकास चोपन, पाणथळ आणि क्षारयुक्त जमीन मानवत नाही. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 वाढीसाठी योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात. तुरीची मुळं खोलवर जातात. त्यांच्या योग्य वाढीसाठी जमीन खोल नांगरून वखराच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखर पाळीच्या आधी हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. तूर पिकासाठी सुधारित वाणांची शिफारस देखील केलेली आहे. यामध्ये फुले राजेश्वरी, बीडीएन 2013 गोदावरी, त्यानंतर फुले तृप्ती, बीडीएन 2013 रेणुका, पीडीकेव्ही आश्लेषा, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे हे वाण प्रसारित करण्यात आलं आहे. धारवाड पद्धतीद्वारे उच्च उत्पादनासाठी मुख्य फांदीचा शेंडा 3 ते 5 सेंटीमीटर अंतरावर दोनदा खुंडणं गरजेचं आहे. यामुळं उभी वाढ थांबून दुय्यम आणि तृतीय फांद्यांची संख्या वाढते. यामुळं प्रत्येक रोपाचं झुडूपयुक्त छत तयार होऊन चांगला त्याला आकार मिळतो. फांद्यांची संख्या वाढून त्या पसरतात, त्यावर शेंगांचं प्रमाण वाढतं. 1500 ते 2000 पेक्षा जास्त शेंगा तयार करू शकतो. तेच पारंपरिक तूर शेतीमध्ये प्रति झाड फक्त 200 ते 300 शेंगा लागतात. तूर पिकामध्ये सोयाबीन, उडीद, बाजरी हे पीक आंतरपीक म्हणून आपण घेऊ शकतो. यामुळे जमिनीची उत्पादकता वाढून अधिक फायदा होतो. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे सुधारित धारवाड तंत्रज्ञान पद्धतीनं आपण तूर पिकाची लागवड करू शकतो.
1: आताच आपण ऐकलं कृषीवाणी कार्यक्रमात तूर लागवडीचे सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयीची माहिती. हीच माहिती आपण संध्याकाळी माझं घर माझं शेत कार्यक्रमात ऐकू शकाल. आता यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तसेच 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते आणि ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधी कधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण पीयूजे किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे

0: निला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायकोयुरेटिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. पीयूजी ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पीयूजेला ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20-30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT मध्ये एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाईट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थचा जो आपण जर वापर केला त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010-2000 त्याच्या आधीच्या पिरियडला पण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालाय की आपला ग्रीन कवर कमी झालाय किंवा आपल्या कुठला एरिया, म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटर

0: मीटरची आहे, तर आपण समजू शकतो कुठला पॅचला म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि जीआयएस मध्ये, ते त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतोय तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ते एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू मग आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना पण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत बायवाल्व्स आहेत असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20 वर्ष 50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाचा गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काही 1-2 माणसाचं काम नाहीये, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

0: सावंत सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. त्यात आपण भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्यकाळाचा विचार करत बसायचं की आलेला क्षण जगायचं हे आपणच ठरवायचं. हसत रहा, आनंदी रहा. श्रोते हो, हा होता आजचा विचार.
5: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
6: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
7: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून विषय मीच माझी राणी.

0: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा

0: आकाशवाणी
1: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:07 आणि 20 सेकंद झाले आहेत. आता यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख्ख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: काय,
0: स्वतः पासून सुरुवात कर.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्राकडून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात विकसित भारत जी रामजी कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्याअंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं शेतकरी महिला सक्षमीकरण विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी काल विधानसभेत सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सेवा सुविधांचा फायदा

या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये शेतीविषयक कर्ज, कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचं संरक्षण सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला. फसवणूक करणाऱ्यांनी वेळकाढूपणा करू नये म्हणून जास्तीत जास्त 2 वेळा सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करण्यात येईल अशी तरतूद या विधेयकामध्ये आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली

0: शिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूद या विधेयकात असून प्रथमच डिजिटल फसवणूक झालेल्यांना संरक्षण मिळणार आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग तपासणी करणारी सोनोग्राफी केंद्र तसंच आयव्हीएफ केंद्र यांची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यासंदर्भातल्या प्रकरणांमध्ये संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा अर्थात मकोका लावण्याविषयी विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल बिनविरोध निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर बिनविरोध होणं ही सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापती म्हणून निवड झाली. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती काल राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं शेतकरी मेळावे, कृषी प्रदर्शन, पीक प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण, नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषी दिनाचं औचित्य साधून मुंबईत काल राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023-24 यांचं राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. दिवंगत वसंतराव नाईक यांनी 70s महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर मंत्रीगण उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातले तळसंदे इथले डॉ संजय पाटील आणि पालघर जिल्ह्यातले ब्राह्मणगाव इथले यज्ञेश सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्यानं काम करत असून महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशात वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्र राज्य करतं, त्यामुळे जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत काढले. 9व्या वस्तू आणि सेवा कर दिवस समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,
1: महाराष्ट्र ही जीएसटीची राजधानी आहे. देशामध्ये सर्वाधिक जीएसटी जमा होणारं राज्य महाराष्ट्र आहे. जवळपास मागील वर्षी 3,60,000 कोटी रुपये जीएसटी महाराष्ट्राने जमा केला. आपल्या नंतरचे दोन्ही राज्य जे आहेत कर्नाटक आणि गुजरात यांनी एकत्रित जमा केलेला जीएसटी हा 3,00,000 कोटी आहे. म्हणजे त्यांच्या दोघांपेक्षाही जास्त आपण जीएसटी जमा केलाय. अशाच पद्धतीनं दरवर्षी 15% वाढ, 14-15% जर महाराष्ट्राला मिळत राहिली तर आपली अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल.
0: लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल संदीप जैन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 लष्करात दाखल झाले आहेत. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडमधल्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला मर्यादित 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीमध्ये आहे.

0: पाऊस राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मात्र खरीपाची पेरणी करण्यासाठी उपयुक्त पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. ऐकूया सोलापूर जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सोलापूर शहर व जिल्ह्यात आद्रा नक्षत्राच्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, मोहोळ, माळा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यात काही अंशी समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यातील पावसाची सरासरी 102.5 मिलीमीटर असली तरी यंदा मात्र आतापर्यंत 78.7 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील खरीपाचे 3,37,986 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत 2,833 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 2% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मका, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे आणखी दमदार पावसाची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. तर दुसरीकडे किमान 100 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय खरीपाच्या पेरण्या करू नका असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी तथा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसरे यांनी केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणखी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांढरे, सोलापूर.
0: मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई परिसरात जोरदार पावसामुळे काल जनजीवन विस्कळीत झालं. नवी मुंबईमध्ये साचलेल्या पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे विजेचा धक्का बसून 2 मुली जखमी झाल्या, तर दक्षिण मुंबईत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर आज मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे पालघरमध्ये शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात 7 तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा देशभर लागू. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी दाखला देणारं महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी. मुंबईत कृषी पुरस्कारांचं वितरण. वस्तू आणि सेवा कराचं सर्वाधिक संकलन महाराष्ट्रातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी. आजही कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 आणि 20 सेकंद झाले आहेत.
2: वाचन म्हणजे समृद्धी.
3: वाचन संस्कृतीची वृद्धी.
2: वाचन दृष्टी देत.
3: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
2: वाचन माणूस बनवत.
3: वाचन मनांना घडवत.
2: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.

0: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
0: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: अहो, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
9: आकाशवाणी,
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
9: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
10: आणि हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरती जगात सर्वत्र. आता यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप्सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाण्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज. यावर्षी महाबीज आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि महाबीजच्या कार्याचा वेद घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे IAS ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज त्यांच्याकडून

0: जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं त्यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
1: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 ला महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
0: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
1: निश्चितपणे जेव्हा 1976 ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमिन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
0: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे, तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
1: ते अत्यंत महत्वाचा, बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजेत कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमच्या जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
0: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
1: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
0: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल आणि त्यांची जे काही ध्येयधोरणं आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण

0: करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी अॅग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: अॅग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनाचा आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचे, आणि अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे. आणि संपूर्ण शासनाचं जे धोरण आहे की त्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम ही पूर्ण झालेलं आहे. आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळं अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरण आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या अॅग्रीस्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर. आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजे. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं. आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत.
1: बरं,
0: परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात. आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो तो QR कोड जर तुम्ही टेस्ट केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेला आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर काम चुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं. आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देते.
1: वा, नक्कीच. आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील हे सांगितलेलं आहे, साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत. महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना,

बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमच्या एका कार्यक्रमाविषयी ऐकूया.
2: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून.
1: 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल अमृतसरिता गीता.
3: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातला हा 8वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे, पृथ्वीचं शत्रुरहित आणि धनधान्य समृद्ध राज्य मिळालं किंवा देवांचं स्वामित्व मिळालं तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करेल असा उपाय मला दिसत नाही. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, मिळेल निष्कंटक राज्य येथे, लाभेल इंद्रासन देवलोकी, शमेल त्याने न तथापि शोक जो इंद्रियाते सुकवीत माझ्या. अर्जुन म्हणतो, निष्कलंक असं पृथ्वीचंच काय, पण त्रैलोक्याचंही राज्य प्राप्त होणार असेल तरी भीष्म द्रोणांशी मी कसा लढू, हा प्रश्न माझ्या अंतःकरणातून नाहीसा होणारा नाही. ज्यांनी मला वाढवलं शिकवलं, ज्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, ज्यांच्याविषयी माझ्या मनात प्रेमभाव आहे, आदर आहे, त्यांच्याशी साम्राज्याच्या मोहापायी युद्ध करायचं, या श्रेष्ठांबद्दल माझ्या भावना तीव्र आहेत, त्यांनी माझी शक्ती जणू शोषून घेतलेली आहे, त्यामुळे मी हतबल झालोय. इथे अर्जुनाच्या मनाची स्थिती स्पष्ट दिसते. आंतरिक दाहामुळे इंद्रियांमधली शक्ती नाहीशी झालेली आहे, ती हतप्रभ अस्वस्थ झालेली आहे. अर्जुनाच्या या अस्वस्थतेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एष पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा, तैसे राज्य भोग समृद्धी, उज्जीवन नो हे जीव बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झालेला आहे तो तुझ्या उपदेशाशिवाय दुसऱ्या कशानेही जाणार नाही. संपूर्ण पृथ्वीचं राज्य हातात आलं किंबहुना स्वर्गाचं इंद्रपद जरी मिळालं तरी हा मनातला मोह दूर होणार नाही. अर्जुनाच्या अवस्थेबद्दल माऊलींनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेलं बी उत्तम जमिनीत पेरलं आणि त्याला हवं तितकं पाणी दिलं तरी अंकुर फुटणार नाही, तशी माझी अवस्था आहे. माऊली पुढे म्हणतात, आयुष्य संपलं की औषधाचा काहीही परिणाम होत नाही, तिथे परमामृताचाच उपयोग होतो. त्याप्रमाणे हे वैभव, राज्य, समृद्धी यापेक्षा तुझी कृपा हाच माझा आधार आहे. महामोहरूपी काळस्पर्शाच्या दंशामुळे झालेली ही विषबाधा भगवान श्रीकृष्णच दूर करू शकतो. मेघपटलामुळे सूर्य आच्छादला जावा तसा अर्जुन भ्रांतींनी घेरलेला होता. उन्हाळ्यात एखादा पर्वत वणव्यानी व्यापावा तसा तो दुःखांनी जर्जर झालेला होता. अशा वेळी सुदर्शनाचं तेज विजेप्रमाणे चमकेल, भगवंताचे बोल ढगांच्या गडगडाटाप्रमाणे भासतील, अर्जुन रूपी पर्वत शांत होऊन ज्ञानाचे नवीन अंकुर फुटतील असं सांगून माऊली म्हणतात, पुढे भगवंत काय म्हणतायत ते समाधान वृत्तीने ऐका. अर्जुन सरदय तर होताच पण मोहग्रस्त झाला तरी त्याची मूळ वृत्ती तशीच आहे, म्हणून त्याला पृथ्वीच्या निष्कंटक राज्याचा मोह होत नाही. इतकंच काय, पण स्वर्गलोकीचं राज्य मिळालं तरी भीष्म द्रोणांना मारून त्याला ते मिळवायचं नाहीये. अगदी छोट्याशा मोहापायी अनितीच्या मार्गाकडे वळणारे महाभाग आपण बघत असतो. थोडक्या फायद्यासाठी नीतिमूल्य बाजूला टाकणारी माणसं आपण बघतो, पण अर्जुन निर्मोही आहे. सत्ता पैसा याचं त्याला आकर्षण नाहीच, पण ती मिळवण्याची आकांक्षा पण नाही, आणि हे तो आपल्या गुरुपुढे कृष्णापुढे अगदी मोकळेपणाने बोलतोय, आणि आता मी युद्ध करणारच नाही हे सांगून स्तब्ध झालाय. स्वामी चिन्मयानंद यांनी याबद्दल म्हटलेलं आहे की अर्जुनाच्या मानसिक दुःखाचा त्याच्या इंद्रियांवर परिणाम तर होतोच आहे. पशुच्या स्तरावर राहणाऱ्या अविकसित पशु मानवात सहज आढळून येणाऱ्या विषय वासनांपासून संपूर्ण विरक्त असं ईश्वरी दिव्य श्रेयस त्याला हवंय. त्याला मुमुक्षत्वाची तीव्र तळमळ लागलेली आहे. परिपूर्णता गाठण्यासाठी त्याला विवेकाची गरज आहे. तो विवेक त्याचा गुरु श्रीकृष्णच त्याला मिळवून देणार आहे. एका अर्थाने अर्जुन सांगतोय, श्रीमंती सत्ता हे ज्यांना सुख वाटतं त्यांना अर्जुन सांगतोय हे मृगजळ आहे. अगदी धनधान्य संपन्न राज्य मिळालं तरी त्यामुळे मनशांती सौख्य लाभणार नाही. कुटुंबियांच्या मृत्यूच्या कल्पनेनेच जर अर्जुन इतका शोकाकुल संभ्रमित होत आहे तर मग प्रत्यक्ष मृत्यू आला तर त्याची काय अवस्था होईल. एवढा मोठा मनुष्यनाश झाल्यावर समाधान आनंद तर दूरच राहो, पण मनस्ताप आणि क्लेश मात्र वाढत जातील. ऐहिक सुखोपभोगापेक्षा दृश्य फलांवरून कर्म अकर्म निर्णय योग्य नव्हे ही अर्जुनाची समजूत असल्यामुळे तो आता

फक्त भगवंतांना काकुळ तिने विनवणीच करतोय. निर्वैर निष्कंटक अत्यंत समृद्ध असं राज्य, सर्व ऐहिक सुख मिळाली तरी आपला आंतरिक शोक नाहीसा होणार नाही असं जेव्हा अर्जुन सांगतो, तेव्हा ऐहिक पारलौकिक विषयांची प्राप्ती, सत्ता किंवा उपयोग हे आंतरिक शोक नाहीसे करण्याचं साधन नाही हे त्याला निश्चित समजलेलं आहे. त्यामुळेच त्याला आता आत्मशांतीचीच ओढ लागलेली आहे. अर्जुनाच्या मनातलं द्वंद्व हे धर्म अधर्म यापेक्षा व्यक्तिधर्म विरुद्ध समाजधर्म हे आहे. व्यक्ती म्हणून समोर असलेले त्याचे बांधव नातेवाईक यांच्याबद्दल त्याच्या मनात ममत्व आहे. त्या ममत्वापोटी तो त्यांचे अपराधही विसरलाय, पण इथे त्यांनी कच खाल्ली तर अन्याय केला तरी चालतो असा पायंडा पडेल. विशेषत द्रौपदी वस्त्रहरणासारखा प्रसंग जर विसरून केवळ पाप लागेल, नरकाचा धनी हो असा विचार अर्जुनासारख्या वीरांनी केला तर समाजात चुकीचा संदेश गेला असता. हा भावाभावांमधला कलह नसून न्याय अन्यायाची लढाई होती. श्रीमद भगवद्गीता इथे मार्गदर्शन करते ते सर्वांगीण विचार करूनच व्यक्तिधर्म की समाजधर्म हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा दूरगामी विचार करून समाजधर्मच महत्वाचा ठरतो. न्याय निर्णय घेताना स्वजन आणि इतरे जन यांना वेगवेगळे निकष लावले गेले तर असा मनात गोंधळ निर्माण होतो. पण आपल्याकडे व्यष्टीपेक्षा समष्टीचा विचार केला जातो ही गीता धर्माची शिकवण आहे. भगवद्गीतेचं तत्वज्ञान विविधांगी आहे. अर्जुनाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. पण ज्या मनस्थितीत अर्जुन होता त्याचं वर्णन पहिला अध्याय आणि दुसऱ्या अध्यायाचा पूर्वार्ध यात येतं. नंतर खरा गीतोपदेश गीता तत्वज्ञान भगवंत सांगतात, जे आज 5000 वर्षांनंतरही आपल्याला मार्गदर्शन करत राहत. आजच्या संदर्भात हा श्लोक आपले डोळे उघडतो असं म्हणायला हरकत नाही. प्रचंड पैसा, संपत्ती, उच्च पदस्थ असूनही अस्वस्थता असतेच, भौतिक प्रगती सुख देईलही पण मनशांती मिळणार नाही. सुखोपभोगानंतरही मन शांत होत नाही हे वास्तविक सत्य समजून घेण्यासाठी आंतरिक ज्ञानाची, मानसिक स्वास्थ्याचीच गरज असते आणि हे स्वास्थ्य समर्पणाशिवाय मिळणं अशक्य आहे.

श्रोते हो, जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 8वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ अमृतसरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
1: मग
3: मग काय,
1: स्वतः पासून सुरुवात कर.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहन धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ: आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक: अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
7: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
10: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
11: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीय. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
12: मित्रांनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी.

0: आहे ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबर वरून. विषय मीच माझी राणी.
1: श्रोते हो, आता पाण्याच्या संदर्भातलं एक निवेदन आहे. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयीचं जिल्हा प्रशासनाने निर्देश दिलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीने करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:30 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: rates ease while the Hindu rides, commercial LPG prices reduced by 183 rupees per refill. The Times of India, under a picture of new Indian Army Chief General Dhirat Seth saluting his father, Lieutenant General Krishna Mohan Seth, retired, informs General Seth said his aim would be to build a tech-enabled, future-ready army capable of operating effectively across multiple domains, while the statesman informs new Army Chief outlines Vijay Vision, stresses modernization of army. And finally, the Times of India informs that University of Minnesota scientists, under a project called Spud Cell, build from scratch synthetic cells that can grow, feed and reproduce like a natural cell, claiming their work could in time lead to made-to-order living machines. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Subhadra. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold annual summit with his Japanese counterpart Sanae Takaichi in New Delhi today. EPFO notifies 8.25% interest rate on EPF deposits for financial year 2025-26. Centre issues notice to Meta over new username feature on WhatsApp in India, seeks detailed explanation in 3 days. Delhi government notifies permanent winter pollution master plan to curb seasonal air pollution in the national capital. Belgium stuns Senegal 3-2 in extra time thriller at FIFA World Cup. And in men's cricket, first T20 international between India and England abandoned due to rain. For details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and News on AIR app. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सॲपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण, द्विपक्षीय सराव, प्रशिक्षण, कर्मचारी स्तरीय चर्चा, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969 कोटी रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार

लागणारी अंमलबजावणी कमी होईल, प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीच्या अध्यक्ष पी पी चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या, मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळं किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळं निवडणूक चक्र विस्कळीत झालं असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सॲपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित CCTV कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF योजना 1952 जागी EPF योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळं या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विकसित केली आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे.
काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून

0: प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सॲपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर मुंबई केंद्रावरून वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचं अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, उघडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता. आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता, तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली, तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेसची जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या, आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते, आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 मध्ये साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारची कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 मध्ये आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिकमध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्कीच आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि तुम्ही ते करतात तर आपण बरोबरीने काम.

0: करूया. आणि तेव्हा मला कळलं की वनवासी कला आश्रम सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून संस्था आहे म्हणून यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं. कारण आम्ही कल्याणाश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायक त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग लोक चढवड
0: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपलं आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही. त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का असं ना मी शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वनसंवर्धन मध्ये. त्यामुळे आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणाश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते
1: बरोबर
0: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळ त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वनसंवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो म्हणजे सरकार त्याचं काम करतंय आपण गाव म्हणून काय करू शकतो म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमॅन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही वॉचमॅन गावाचा असला पाहिजे त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे सरकारकडे मागायचं त्यांचं काम त्यांचे वॉचमॅन आहे त्यांची रचना आहे पण आपण वॉचमॅनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कोणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत. त्यामुळे गावानेच नियम केले तर गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा. त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी चराईबंदी सगळं करतायत चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत. साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता. त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही आयआयटी पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी आणि त्या आयआयटी पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते फोडणे देता येत नाही हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाचे युनिट आणले. बिनधुराची चूल ज्याला आपण ऍग्रीकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याचे ब्रिकेट बनवायचे आणि वापरायचे. सांगायचा मुद्दा असा की आपण जंगल तोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर
0: असे नियम गावाने एकत्र केलेत गाव संघटित झाला आणि वनसंवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय सिद्ध होणार नाही.
1: बरोबर
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही आम्ही काय केलं आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही. पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला छोटा 2-3 मीटर लांबीचा 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती आहे ती थांबते. ते आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. एक बांध बांधला दुसरा बांधला तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले
1: छोटे
0: बांध. मग नुसतं बांध बांधायचं का त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर त्याची साईज असते 1 मीटर खोल 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू झाली होती.
0: 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती आडवत हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला एका वेळेस जर त्याच्यात पाणी साचलं म्हणजे भरला तो चर तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सर मध्ये 5000 रनिंग मीटर
0: सर मध्ये

0: आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढं अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का? म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळे आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं.
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कल शेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टम ही करणं पडेगा.
1: बरं.
0: कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत आलो ना हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धन विषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडत. शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जल मध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली. आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तर पहिले कलेक्टर आमच्याकडे आलेत श्री भास्करराव जी मुंडे, धुळ्याचे कलेक्टर, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धन जी कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं,
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल, जल, जमीन, जन म्हणजे माणूस,
1: माणूस बरोबर,
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं. मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना म्हणजे विहिरींना पाणी यायला लागले तसे गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केली, नंतर सरकारची योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 पेक्षा जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत कारण वॉटर टेबल हे 70-80 फुटाच्या वरती आहे. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्रात की फिर होते. तेव्हा आम्हाला ते सूत्र सापडलं.
1: बरं.
0: की जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 M.Com पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. M.Com व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं, गावांचं, परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल, जमीन, जंगल, जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य, शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले हे छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटॅनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना कसं सक्षम करू शकतो हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होते ते मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने. तर मिलेट्समध्ये परंपरागत शेती जे आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यावेळेस परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने, म्हणजे प्रत्येक

0: छेदबिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापक प्रमाणे आपण म्हणजे हे पाच बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, पाच बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: आपण काय विचार करतो, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होतं ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळले पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळ, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात, अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचा आहे.
1: बरोबर,
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये तरी भरू शकत.
1: बरोबर,
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं करणं हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर,
0: आम्ही मग अशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचं बिझनेस प्लॅन केला आहे.
1: बरं,
0: त्याला आदिवासी विकास विभागाचे आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ मिळते,
0: बाजारपेठ मिळण्यापर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल, हे पाच बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल, पाणी संपलं तर काय होईल, जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी ती तर जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर,
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा, विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतो, आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो, हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना, हे विकसित करणं म्हणजे काय, ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी बरोबर,
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अति उत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळताय, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडा मधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनी मधून जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झाले. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात, ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का, आम्ही विक्री नाही करत, विक्री केली की आम्ही संपवू.
1: बरोबर,
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा, हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वन संपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील, हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं,
1: बरोबर,
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो, आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो, त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्या पाशी जे आहे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलाय.
1: क्या बात है.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टरमध्ये काम करणार हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये जोडणार.

0: राहतोय म्हणजे ग्राउंड काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल, त्यांनी किती खड्डे खोदायचे किती झाडं लावायची त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही हे सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो, विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे, जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे, हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनानं आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही, हे आपलं टीम वर्क आहे, म्हणजे बारी पडायला ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: काय बात आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब, आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या पाच बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने, आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून सर्व दूर आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. सकाळचे ठीक 9 वाजता आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुवासिनी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील गौरी माडगुळकर यांच्या गीतांनी. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं जगदीश खेबोडकर यांचं गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: श्रोत्यांनो, आत्ताच आपण ऐकलात प्रीत तुझी माझी या चित्रपटातला उषा मंगेशकर आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं जगदीश खेबूडकर यांचं गीत. संगीत होतं एन दत्ता यांचं. मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून सुद्धा ऐकत आहात. यापुढची चित्रपट गीतं या काही संदेशानंतर.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक

0: वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत। संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं।

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा सखी संदेश या कार्यक्रमात. मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 9:16 झाली आहेत। आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात। आता ऐकूया अपराध या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत। संगीत आहे एन दत्ता यांचं।

कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत थोरातांची कमळा या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. संगीत आहे दत्ता ढावजेकर यांचं.

0: श्रोत्याहो, आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. 9:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साध संवाद. वारसा ची वी जोशी यांचा अलका मांडके यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: श्रोत्याहो नमस्कार. साध संवाद या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोत्याहो, प्राध्यापक चिंतामण विनायक जोशी अर्थात ची वी जोशी, मराठी विनोद परंपरेतलं महत्वाचं स्थान असे हे लेखक. त्यांच्या लेखनानं, त्यातल्या निखळ विनोदानं अनेकांना रिझवलं. चिमणरावांना तर राज्यच केलं. लेखनातून चिमणराव चित्रपटाच्या मालिकांच्या पडद्यावरही ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. लेखक म्हणून ची वी जोशी यांना आपण ओळखतो, पण त्या पलीकडेही त्यांची कारकीर्द होती. आज याविषयीच्याच गप्पा साध संवाद या कार्यक्रमात. यासाठी आपण आमंत्रित केलं आहे अलका मांडके यांना. अलकाताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: ची वी जोशी यांच्या आपण नातेवाईक आणि त्यांचा सहवासही आपल्याला लाभला, तर आपलं नातं मुळात त्यांच्याशी काय होतं आणि हा सहवास, त्याचा काल पण ऐकायला आवडेला मला.
2: माझ्या वडिलांचे ते काका, पण त्यांचा मुलगा परशुराम आणि माझे वडील एकाच वयाचे. परशुराम याचं विषमज्वरात निधन झाल्यावर ते जास्त हळवे झाले आणि माझ्या वडिलांकडे असलेला ओढा त्यांचा वाढला आणि ते वडिलांना बडोद्याला शिकायला घेऊन गेले.
1: बर.
2: त्यामुळे पुतण्याची मुलगी जरी मी असले तरी सुद्धा मी पुण्यात असल्यामुळे मला, आणि मी नातवंडांमध्ये मोठी असल्यामुळे मला त्यांचा सहवास मी 8वी होईपर्यंत लाभला.
1: अच्छा, म्हणजे कळत्या वयापर्यंत म्हणायला पाहिजे.
2: अगदी. म्हणजे आणि त्यांच्या बरोबर ठिकठिकाणी ते मला घेऊन जात असत, मग ते नातेवाईक असोत, लग्न कार्य असोत. एकदा तर कोकणात त्यांचा सत्कार होता.
1: बर.
2: दाभोळला ते मला घेऊन गेले होते. तेव्हा मी फार मोठी नव्हते, 6वी 7वीतलीच असेल. सत्काराच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या वस्तू बघून मी त्यांना विचारलं, दादा हे तुम्हाला कधी मिळालं, कुणी दिलं? अगं म्हणे काल सत्कार होता ना माझा. म्हटलं पण मग मी कुठे होते? अगं म्हणे तू तिथेच गाठ झोपली होतीस. तर म्हणजे इतके सहृदय की जाऊ दे, झोपली आहे ना, आता उठवायला नको. म्हणजे अशा ह्याने, पण त्यांच्या ह्याचा कशाचा कधी गौगवा त्यांनी केला नाही.
1: म्हणजे त्यांचं लेखन जसं मासिकांमधनं पण छापून येत असे, प्रकाशित होत असे, तशीच त्यांची अनेक पुस्तकंही त्यावेळेला प्रकाशित झालेली असणार. हा लेखक घरामध्ये तुम्हाला कधी भेटायचा का?
2: घरात लेखक म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या जाता येता शाब्दिक कोट्या किंवा घरामध्ये असताना त्यांचं वागणं हे अतिशय सौम्य, साधं, मृदू असं असे. आणि त्यांचं घरातलं एक वागणं म्हणजे असं की लेखनिकाला ते जेव्हा काही मजकूर सांगत असत, त्यांची एक सवय होती की ते पाठीमागे हाताची घडी बांधून येरझारा घरात मजकूर सांगायचे.
1: बर.
2: पण येरझारा घालताना मजकुरात कधी खंड पडला नाही, किंवा काल थांबल्यानंतर कालच्या फुलस्टॉप पासून आज पुढे सुरू, म्हणजे त्यांना कधी प्रश्न नाही पडला की काल आपण कुठे होतो, असं नाही कधी झालं. म्हणजे थोडक्यात त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये सगळं आधीच फीड केलेलं असायचं आणि मग ते आपोआप बाहेर यायचं.
1: लेखकाला मूड यावा लागतो लिहायला, किंवा विशिष्ट जागीच तो लिहितो असं काही नव्हतं?
2: असं नव्हतं त्यांचं. पण ते बडोद्यात असताना त्यांचं कसं होतं, पहाटेच्या शांत वेळेमध्ये ते फक्त पाली आणि बौद्ध धर्म ह्याचा अभ्यास आणि लिखाण, ते लिखाण मात्र ते स्वतः करत असत. त्याच्यासाठी ते

0: त्यांनी कधी लेखनिक नेमला नाही. त्याच्यानंतर ते कॉलेजमध्ये शिकवायला जात बडोद्याला, तिथे ते पाली मराठी आणि इंग्लिश शिकवत असत. आणि तिथून घरी आलं की पुन्हा आवरून बडोदा संस्थानमध्ये राजदफ्तरदार चीफ रेकॉर्ड्स ऑफिसर ह्या पदावरती ते काम करत होते. ते काम त्यांचं चालू.
1: सयाजीराव गायकवाडांच्या पदरी,
0: सयाजीराव गायकवाडांच्याकडचे ते राजदफ्तरदार होते, त्या ह्याचं ते वेतन घेत असत त्या कामाचं. आणि म्हणून कॉलेजमधनं त्यांनी कधीही वेतन घेतलं नाही.
1: अच्छा.
0: कारण एकाच ठिकाणाहून दोनदा वेतन घेणं त्यांना अजिबात मान्य नव्हतं.
1: पण बडोदा संस्थानातली कारकीर्द संपल्यानंतर ते पुण्यात येऊन स्थायिक झाले.
0: नंतर पुण्यात झाले,
1: तेव्हाचा काळ तुम्ही त्यांच्या बरोबर होता.
0: अगदी अगदी हो.
1: बरं, पण तेव्हा असलेली माणसं कोण घरी येत असत किंवा त्यांचा सहवास तुम्हाला लाभला का?
0: दुर्दैवाने इतर साहित्यिकांचा सहवास मला लाभला नाही कधी. पण त्यांच्या ज्या काही चर्चा चालत असत, नाही असं नाही, पण पत्रव्यवहार भरपूर होत असे.
1: बरं,
0: तर त्या पत्रव्यवहारातनं म्हणजे अगदी इव्हन ते साहित्य परिषदेच्या ह्याला उभे राहिले होते निवडणुकीला, तेव्हा सुद्धा त्यांनी लोकांना जी पत्र पाठवली होती त्यात माझं लिखाण, माझं साहित्य जर तुम्हाला पसंत असेल तर मला मत द्या.
1: अच्छा.
0: असं पत्र पाठवले त्यांनी. त्यात दमा मिराजदारांना पण पत्र पाठवलेलं होतं. म्हणजे असं त्यांनी त्याच्यामध्ये काही भाषणं केली आहेत वगैरे असं नाही केलं. कारण ते लेखणी बहाद्दर होते पण खूप छान वक्ता नव्हते.
1: लेखन जितकं प्रभावी तितकं बोलणं प्रभावी त्यांचं नव्हतं.
0: बोलणं प्रभावी नव्हतं. पण घरगुती ह्याच्यामध्ये, शाब्दिक ह्याच्यामध्ये किंवा एकूण घरामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचं डोळस अवलोकन, इतकं जबरदस्त सूक्ष्म निरीक्षण.
1: हा, निरीक्षण त्यांचं त्यांच्या कथांमधनं पण ते जाणवतं.
0: ते अतिशय सूक्ष्म निरीक्षण होतं आणि त्या सूक्ष्म निरीक्षणाचं बीज वापरून त्या कथा त्यांनी फुलवल्या. त्यांचे एक काका, चुलत काका, साताऱ्याला त्यावेळेचे थोडक्यात LIC विमा कंपनीचे एजंट होते ते.
1: बर.
0: तर त्यांना एक खूप जबरदस्त अनुभव त्या ह्याच्यात येत असत. ते सगळे अनुभव एकत्र ज्या वेळेला भेटू तेव्हा ते सांगत असत. ते अनुभव सुद्धा त्यांनी त्यांच्या काही गोष्टींमधनं वापरले. पण कोणाकडनं असं कथा बीज वगैरे जर घेतलं तर त्याचा ते अतिशय आदराने उल्लेख करत असत.
1: बर. तुमचं कुटुंब मोठं होतं, एकत्र कुटुंब होतं?
0: नाही, तसं एकत्र कुटुंब नव्हतं. चिवी जोशी मोठे, त्यांना एक धाकटा भाऊ महादेव विनायक जोशी आणि एक बहीण, एवढंच कुटुंब होतं. पैकी काळे, CG काळे ही यांची बायको, त्यांची बहीण. CG काळे म्हणजे आता हल्लीचा जो लकडी पूल आहे तो त्यांनी बांधला CG काळ्यांनी.
1: बर.
0: आणि ती बहीण त्यांची. आणि हे महादेव विनायक जोशी हा त्यांचा धाकटा भाऊ.
1: महादेव गोविंद रानडे किंवा सार्वजनिक काका यांचाही उल्लेख तुम्ही मुलाखती आधी माझ्याशी बोलताना केला होता. ते काय संदर्भात, चिवी जोशींची नातेवाईक किंवा काय?
0: सार्वजनिक काका तथा गणेश वासुदेव जोशी हे चिवींचे पणजोबा. आणि सार्वजनिक काकांचं त्या काळामधलं काम इतकं अफाट आहे, म्हणजे आपल्या इथले ते खरं तर पहिले स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. नुसते पुरस्कर्ते नाही तर ते स्वतः स्वदेशी वापरत असत. आणि स्वदेशीच्या चळवळीत त्यांनी स्वतःच्या घरात मेणबत्त्या, छत्र्या, आगपेट्या याचा कारखाना तळघरात चालू केला होता ब्रिटिशांना माहीत व्हायला नको म्हणून. त्या ह्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडेंनी त्यांना खूप साथ दिली. परंतु महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिश सरकारमध्ये नोकरी करत असल्यामुळे ते जाहीरपणे त्यात भाग घेऊ शकत नसत. पण त्यातल्या ज्या लीगल गोष्टी असतील ह्याच्याशी सार्वजनिक काकांशी त्यांची चर्चा जरूर होत असे.
1: इतका असा वारसा, समृद्ध वारसा चिवींना लाभलेला होता. पण तुम्ही जेव्हा त्यांच्या बरोबर फिरत असाल किंवा रोजच्या घरच्या गोष्टींमध्ये सुद्धा काही त्यातले चांगले अनुभव किंवा काही असे प्रसंग तुमच्याकडनं ऐकायला आवडतील?
0: त्यांचं सगळ्यात महत्वाचं होतं की दिलेला शब्द पाळायचा, दिलेली वेळ पाळायची. त्या बाबतीत ते अतिशय पंक्चुअल होते. कोणाला शब्द दिलाय आणि मग काहीही परिस्थिती आली म्हणून तो मोडायचा असं कधी केलं नाही. मी लहान असताना माझी एक आठवण आहे की त्यांनी मला कबूल केलं होतं की आपल्याला ह्या रविवारी संध्याकाळी आईस्क्रीम खायला जायचं आणि मुसळधार पाऊस पडत होता तर सगळ्यांनी

0: मला सांगितलं आज तुझं आईस्क्रीम बुडालं. म्हटलं नाही दादा नेणार. त्याप्रमाणे त्यांनी टांगा ठरवला. आम्ही टांग्यातनं कावरेमध्ये गेलो, यथेच्छ आईस्क्रीम खाल्लं आणि परत आलो.
1: म्हणजे शब्द दिलेला होता,
0: शब्द दिला होता, दिलेला शब्द पाळायचा आणि नाही तर मग शब्दच द्यायचा नाही.
1: मगाशी तुम्ही लेखनिकाचा जो उल्लेख केला, त्या लेखनिकाची नेमणूक करताना पण काही वेगळा विचार त्यांच्या मनात असे?
0: हो, तो शिकणारा असावा, विद्यार्थी होतकरू असावा आणि त्याला खरखर शिक्षणाची आवड असावी. मग त्याला लेखनिक म्हणून घेतलं की त्याला जे मानधन म्हणून पैसे द्यायचे ते त्याच्या फीला उपयोगी पडतील हा विचार त्याच्या मागे असायचा. म्हणजे त्याच्या शिक्षणात खंड पडू नये. आणि त्यांना तसं शिक्षणाचं खूप प्रेम होतं, त्यामुळे घरी कुणी ना कुणी सारखं शिकायला असायचंच. बडोद्याला पण होते, पुण्यात पण कोणी ना कोणी घरी राहायचं आणि शिक्षण पार पडेपर्यंत ते राहत असत.
1: चीफ रेकॉर्ड ऑफिसर म्हणून बडोदा संस्थानमध्ये ते जेव्हा दाखल झाले तेव्हा कुटुंबही त्यांचं त्यांच्या बरोबरच होतं का?
0: हो, त्यावेळेला होतं. कारण त्यांचं लग्न जे झालं ते त्यांचं लग्न झालं 24 मे 1915 साली. त्यावेळेला ते आधी पहिल्यांदा पाली भाषा शिकवत असत. धर्मानंद कोसंबी हे त्यांचे गुरु पालीचे. त्याच्यानंतर 1918 मध्ये ते आधी रत्नागिरीला शिक्षक म्हणून रुजू झाले. 1920 ते 1927 हा काळ बडोद्यामध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं. पण सलग 29 वर्ष राजदफ्तरदार, चीफ रेकॉर्ड्स ऑफिसर. त्या काळामध्ये त्यांनी पालीचे 3 खंड प्रकाशित केले. त्याच काळामध्ये त्यांनी गायकवाडांच्या वरचं जे राजघराण्याचा इतिहास अशा पद्धतीचं जे लेखन होतं ते 9 भागामधलं होतं.
1: बर,
0: त्यांच्या घराण्याचा तो बडोद्याच्या घराण्याचे वेचे अशा नावाने 9 खंड प्रकाशित आहेत त्याचे.
1: बर,
0: हे फारसं लोकांना काही माहिती नाही आहे. नंतर बौद्ध धर्माचा जो त्यांचा अभ्यास होता त्यात शाक्यमुनी गौतम नावाचा पाली ग्रंथाचा अनुवाद त्यांनी केला होता. जातक कथा त्यांनी लिहिल्या होत्या.
1: बर,
0: आणि ब्राह्मी, सिंहली, पाली, मोडी ह्या भाषा तर त्यांना अतिशय उत्तम येत होत्या. आणि थोडीफार फ्रेंच पण येत होती.
1: बर,
0: आणि शिक्षकी पेशा त्यांच्या अंगात जो मुरलेला होता तो त्यांच्या वडिलांकडनं. कारण त्यांचे वडील हे नुमवी शाळेत त्या काळामध्ये इंग्लिश शिकवत असत.
1: बर,
0: त्यांना घरगुती नाव अप्पा म्हणत असत, विनायक रामचंद्र जोशी.
1: बर,
0: आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी जे त्या काळात सुधारक पत्र चालू केलं होतं ते आगरकरांच्या पश्चात चिवींच्या वडिलांनी म्हणजे अप्पांनी चालवलं. अर्थातच ते पदरमोड करणारच काम होतं. त्या काळामध्ये घरी अनेक काय लेखक म्हणा, टीकाकार, पत्रकार असे लोक ह्या कामानिमित्ताने येत असत. त्याच्यामध्ये पै म्हणून एक येत असत प्रथित यश. तर एकदा हे खेळत असताना वडिलांना हाक मारून म्हणाले आप्पा तो बघ पैसा आला. तर ते म्हणले की अरे कोणी जाड असलं म्हणून असं नाही बोलू. तर ते म्हणले नाही नाही आप्पा 3 पै 1 पैसा ना. मग 1 पै त्यांची 2 मुलं म्हणजे 3 पै म्हणजे 1 पैसा. म्हणजे मी काही त्यांना जाडीवरनं वगैरे म्हणत नाहीये. म्हणजे असं त्यांचं लक्ष पण होतं सगळीकडे. त्या काळात ते कविता करत होते, अभंग करत होते, फक्त अभ्यास करत नव्हते. त्यांना आवडत नव्हता तो, त्यांना ह्या गोष्टी जास्त आवडायच्या.
1: पण पुढे जाऊन एम ए झाले.
0: हो, एम ए झाले वगैरे. पण त्यांना आवड लिखाणाकडे होती. तर तेव्हा त्यांनी एक कादंबरी वगैरे पण लिहायला घेतली होती.
1: बर,
0: पण ते त्यांनी वडिलांना वाचायला वगैरे दिली तर कसले भिक्कार चाळे करतोय हा. आणि मग आईकडनं भरपूर मार बसला आणि मग ते जाळून टाकलं म्हणे. काही असले उद्योग करायचे नाही, सध्या अभ्यासच करायचा.
1: बर,
0: पण तरी त्यांचं लिखाण चालू होतं. आणि त्या लिखाणातच त्यांचे जे मामा होते कॅप्टन गोगम लिमये हे आणि त्यांचे दुसरे म्हणजे नानू मामा म्हणत असत त्यांना, त्या तिघा मामा भाचे कंपनीने मिळून तलवार नावाचं एक त्रैमासिक, एक साप्ताहिक असं चालवलं होतं.
1: बर,
0: त्या काळात त्यांनी त्याच्यात लिखाण करायला सुरुवात केली.
1: अच्छा,
0: म्हणजे इथून त्यांना ते त्या

0: वेळेला ते कॉलेजला गेले नंतर, कॉलेजमध्ये असताना हे सगळं.
1: आणि बडोदा संस्थांची कारकीर्द 30 वर्षाची आहे,
0: ऑलमोस्ट 30 वर्ष.
1: तिथे असतानाच चिमणराव आणि त्याच्या कथा आणि हे सगळं लेखन त्याच काळात सुरू झालं होतं.
0: हो,
1: चिमणराव हे पात्र तरी कसं जन्माला आलं?
0: खरं म्हटलं तर ते चिंतामण विनायक जोशी, तर त्या ह्याच्यात ते कॉलेजमध्ये फर्ग्युसनला असताना एका लेखामध्ये आपलं नाव त्यांनी जे केलं लिहिलं ते फार मोठं वाटायला लागलं वाचकांना. तर वागो काळे जे प्राध्यापक होते ते म्हणाले एवढं मोठं कशाला, आपण सुटसुटीत चिमण करू.
1: बर,
0: असं तो चिमण झाला.
1: ओ,
0: आणि मग तो चिमणच राहिला. आणि मग त्या चिमणनीच पुढे काही वर्ष राज्य केलं लोकांच्या मनावर,
1: अजूनही करतो.
0: हो, म्हणजे आपण असं म्हणू की आर के लक्ष्मणचं जसं कॉमन मॅन आहे किंवा इंग्रजी साहित्यातलं लॉरेल हार्डी जसे आहेत, तसं ह्यांच्या साहित्यामध्ये चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही दोन पात्र अजरामर झाली.
1: खरंय, या व्यक्तिरेखा आजही लोकांच्या लक्षात आहेत आणि त्याचं निरनिराळ्या पद्धतीने आता स्क्रीनवरती दिसणं आपण बघतच असतो, त्याच्यावरती चित्रपटही झाले पुढे. बडोदा संस्थांची जी कारकीर्द आहे त्यांची, त्याच्याबद्दल तुमच्याकडनं अधिक ऐकायला आवडेल. आणि तुम्ही जे पुस्तक त्यांच्यावरती नंतर केलं त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय की छोट्या छोट्या डायऱ्या त्यांच्याकडे असत आणि त्याच्यामध्ये ते निरीक्षणं आपली नोंदवून ठेवत असत, तर ही लेखकासाठी असलेली सवय फार महत्वाची वाटते मला, तर त्याच्याबद्दल सांगा.
0: अशा ज्या नोंदी होत्या त्यांच्या, त्या नोंदीचा त्याच्या थोडक्यामध्ये समन्वय साधून त्या कथाबीजांना वापरून ते कथा फुलवत असत. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना फार बाहेर कुठे जावं लागलं नाही, त्यांच्या नोंदीच त्यांना उपयोगी ठरल्या. शिवाय त्यांची एक मावस बहीण होती सईताई ओक म्हणून, त्या बालविधवा होत्या.
1: बर,
0: तर त्यांच्या सासरी त्यांना केशववपन त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे करायला सांगितलं. हे सगळे सुधारक असल्यामुळे, सुधारक जोशी, त्यामुळे त्यांनी सांगितलं असलं काही करायचं नाही, तू इकडे ये. त्यांनी तिला घरी आणलं. केशववपन न करता पूर्ण वेळ त्या घरामध्ये राहिल्या आणि त्यांना ऐकू खूप कमी येत होता. आणि त्यांची एक सवय होती, अरे बर का चिंतू, असं करून त्या बोलायच्या.
1: बर,
0: आणि ह्याचा वापर करून जीजींना कान येतात
1: ही कथा
0: त्याच्यावर लिहिली. नंतर आमच्याकडे ज्या स्वयंपाकाला बाई होत्या एक, त्या अत्यंत खादाड होत्या.
1: बर,
0: पहिल्याच दिवशी त्यांनी सांगितलं की मी आत्ताच खूप दमून आलीये, आता आधी मला जेवू दे, तुम्ही माझी सेवा करा आणि मग मी तुमची सेवा करेन. अशा त्या बाई होत्या. आणि सकाळच्या स्वयंपाकाला एक वेगळी बाई, संध्याकाळच्या स्वयंपाकाला एक वेगळी. का? दोन गरिबांना
1: त्यांची गरज आली म्हणून
0: त्यांच्यासाठी दोन. अशा तऱ्हेने त्या ज्या ह्यांचं पात्र आहे त्या स्वयंपाकीण काकूंचं, ते ह्याच्यावर आधारलेलं आहे.
1: आणि तुम्ही मगाशी जसं सांगितलं की एखाद्या कथेचं बीज आपल्याला कुठे मिळालं हे व्यक्त होणं ही फार मोठी गोष्ट वाटते मला लेखक म्हणून.
0: पण हा त्यांच्याकडे दुसऱ्याबद्दल आदरभाव खूप होता, ते व्यक्त करायचे राजरोसपणे. तसंच त्यांना स्त्रियांबद्दल आदर खूप होता. ते कधीही स्त्रियांना कमी लेखून बोलायचे नाहीत किंवा त्यांच्यावर विनोद करायचे नाहीत किंवा इतरांनी त्यांच्यासमोर केलेला त्यांना आवडत नसे.
1: लेखनातही हे पथ्य पाळलंच की ते, कारण आपल्याकडे बायकांवरती विनोद करण्याची खूप जुनी परंपरा आहे.
0: परंपरा, खोड, आवड सगळंच आहे, पण ते त्यांच्याकडे नव्हतं. आणि दुसरं एक असं होतं की बायकांना जे आर्थिक स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात नव्हतं, आजही सर्वांना आहे असं नाही, पण थोड्याफार प्रमाणात आज आहे. ते काय करायचे, काही दर महिन्याला ठराविक रक्कम आपल्या बायकोला देत असत आणि ते सांगायचे की ही रक्कम तू तुला पाहिजे तसं त्याचा विनियोग कर, त्याचा हिशोब द्यायचा नाही आणि ते पैसे घराकरता वापरायचे नाहीत. नंतर त्यांना पुस्तकांचे जेव्हा चेक यायचे तेव्हा ते साहजिकच बँकेच्या अकाउंटला भरले जायचे, पण जर कुणी कॅश पाठवली तर ते साहजिकच आमच्या आजीच्या हातात जायचे. त्यामुळे आजी बहुतेक प्रार्थना करतच असेल की चेक नको, कॅश येऊ दे, कॅश येऊ दे. पण अशा तऱ्हेने ते स्त्री स्वातंत्र्याचे सर्वार्थाने पुरस्कर्ते होते आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली होती.
1: बडोदा संस्थानामध्ये असताना संस्थानचे कायदे करणारी जी समिती होती किंवा शिक्षण समिती होती त्याच्यावरती पण ते होते,
0: त्याच्यावरती पण ते काम करत होते.

0: हां
1: दुसरं त्यांची जी संगीत सभा होती एक,
0: हां
1: त्याच्यावरती कुणाला बोलवायचं कलाकारांना वगैरे, त्या समितीवरती पण ते होते.
0: हो
1: आणि स्वतः लेखक असल्यामुळे इतर कोणी लेखक आले वगैरे की त्यांची सरबराई, त्यांच्याशी संवाद साधणं वगैरेही ते करत असत. म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या इथे काम करत असताना ते बहुसंख्य सगळ्याच विभागात काम करत होते किंवा त्यांचा सल्ला मानला जात होता ठिकठिकाणी.
0: मगाशी जो कायदा करणारी समितीचा मी उल्लेख केला, तर घटस्फोटाचा आणि समान वाटणीचा कायदा आपण करून घेऊया असा सल्लाही त्यांनी दिला होता.
1: हो, असा सल्ला त्यांनी दिला होता. आणि मी मगाशी म्हटलं तसं, कारण ते स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते, त्यांना हे स्त्रियांवर अन्याय होणं हे अजिबात पटत नसं. त्यांनी तर कधी केलाच नाही. मग त्या ह्याच्या संदर्भामध्ये त्यांना हे जास्त योग्य वाटत होतं
0: आणि तो सल्ला त्यांनी
1: आणि
0: तसा दिला होता,
1: सल्ला दिला होता तसा.
0: बरोबर. मोडी लिपीचाही अभ्यासक ते होते.
1: हो,
0: तर
1: हो.
0: त्या अभ्यासातून त्यांनी आणखीन काही लेखन केलं किंवा असं काही सांगा.
1: त्यांनी जास्त करून जे लेखन केलं ना ते पालीमधनं हे करून केलं, म्हणजे पालीची भाषांतर केली, स्वतः पालीत काही लिखाण केलं. त्यातलं महत्वाचं म्हणजे जातक कथा ज्या आहेत त्याचं त्यांनी केलं. आणि ते मगाशी मी सांगितलं तसं, शाक्य मुनी गौतम ह्या पाली ग्रंथाचा अनुवाद केला. दुसरं, त्यांनी जे एक मॅन्युअल ऑफ पाली असं एक इंग्लिशमधनं पुस्तक लिहिलं 1925 साली, आजही ते ऑक्सफर्डमध्ये रेफरन्स म्हणून वापरलं जातं.
0: बरं. त्यांची जन्मशताब्दी झाली त्यानिमित्ताने तुम्ही पुस्तकही एक प्रकाशित केलं त्यांच्या आठवणींबद्दल.
1: हा, जन्मशताब्दीपेक्षा त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून आम्ही ते गेल्यानंतर 50 वर्ष झाल्यावर आम्ही त्यांच्यावरती पुस्तक केलं, मी माझ्या आते बहिणीने. आते बहीण म्हणजे त्यांच्या मुलीची मुलगी.
0: बर.
1: तर ती आणि मी.
0: बर.
1: त्यामुळे मुंबई आघाडी तिने सांभाळली, पुणे आघाडी मी सांभाळली.
0: बऱ्याच लेखकांनी त्याच्यामध्ये लिहिलं, म्हणजे विजय तेंडुलकर आहेत, गंगाधर गाडगीळ आहेत त्याच्यामध्ये.
1: आणि इतका उत्तम प्रतिसाद मिळाला. दिलीप प्रभावळकरांनी त्यांना पडद्यावर जिवंत केलं. तर दिलीप प्रभावळकर तर म्हणजे बाळ कर्वे, दिलीप प्रभावळकर, दमा मिरासदार हे तर एका फोनवर तयार झाले की आम्ही नक्की येणार कार्यक्रमाला आणि आम्ही काय करायचं आम्हाला सांगा. दमा म्हणले ते तर माझे गुरु आहेत, मी तर ते करणारच. पु ल देशपांडेंनी विनोदाचे फुलमाळी आणि आत्र्यांनी कोमल विनोदाचे फुलमाळी
0: बर
1: असं त्यांना नाव दिलं होतं. थोडक्यामध्ये कसं आहे, त्यांचा जो काही स्वभाव होता ना तो जीवनात आणि लेखनात दोन्हीत मध्यम मार्गी होता. त्यांनी कधी कुठलं टोक गाठलं नाही. बोचरी टीका, व्यंगावर टीका, त्याच्यावर विनोद असं कधीच केलं नाही.
0: सार्वजनिक काकांचा वारसा घेऊन आलेले म्हणजे.
1: हो हो.
0: मग स्वातंत्र्य युद्धामध्ये किंवा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही प्रकारे सहभाग त्यांचा होता का?
1: स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान फारसं नसावं याचं कारण त्यावेळेला ते जास्त करून नाही बडोद्यात राहत होते. आणि आपल्याकडे स्वातंत्र्य लढ्याचं जे काही जास्त करून काम झालं ते बंगाल आणि महाराष्ट्रात झालं. ते महाराष्ट्रापासून खूप काळ लांब होते. त्यामुळे सुद्धा कदाचित त्यांचं साहित्य महाराष्ट्रात पोचायला वेळ लागला. त्याचं ते एक कारण असू शकेल की तिकडं जास्त वास्तव्य होतं. म्हणजे मुंबई पुण्यासारख्या मराठीच्या बालेकिल्ल्यापासून ते लांब होते.
0: पण म्हणजे बडोद्याची कारकिर्द संपल्यानंतर जास्त इथे पुस्तकं प्रकाशात आली किंवा त्यांचं लिखाण प्रकाशात आलं असं?
1: हो, जास्त त्यांनी तिकडनं पण केली पण पुण्यात आल्यावर त्याला भर आला जास्त असं म्हणूया. आणि त्यांचं घरी त्यांचं स्वतःचं जे पुस्तकालय म्हणू आपण ते इतकं प्रचंड होतं. तळघरामध्ये खूप मोठी खोली होती आमच्या इथे.
0: बर.
1: त्या खोलीमध्ये जमिनीपासून छतापर्यंत सर्व बाजूने पुस्तकच पुस्तकं. एखादी सार्वजनिक लायब्ररी कशी असेल तशी ती होती. मधोमध पार्टीशन, त्या पार्टीशनमध्ये सुद्धा दोन्ही बाजूनी पुस्तकं आणि एक छोटीशी शिडी होती. मग ते त्याच्यावरनं चढून आपल्याला पाहिजे ते पुस्तक काढत असत.
0: अच्छा.
1: आणि काही काही वेळेला मग ते तिथेच वाचत बसत. म्हणजे त्यांना ते भान राहायचं नाही की आपण नक्की कुठे आहोत.
0: आणि हे सगळं रिटायरमेंट नंतरचं वाचन ते सांगताय तुम्ही.
1: हो हो.
0: तुमच्या डोळ्यासमोर आज चिवी जोशी म्हटलं की कुठली प्रतिमा त्यांची येते?
1: मला

0: त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर जी येते ती एक अतिशय प्रेमळ आजोबा. पूर्वीच्या काळातले जे आजोबा असत किंवा पूर्वीच्या काळातले जे आपण म्हणूया कुटुंब प्रमुख असत, ते रागीट तापट किंवा काय जमदग्नीचा अवतार असंच मानलं जायचं, पण ते अजिबातच तसे नव्हते. खूप शांत म्हणजे घरामध्ये टाळण्याची जी काही एक पद्धत असायची मुलांची आणि कुटुंब प्रमुखाची ती नव्हती. त्यांची मुलं, त्यांचे पुतणे, त्यांची नातवंड कधी टाळण्याचे संबंध नव्हते.
1: मुलांना प्रश्न विचारण्याची मुभा होती का तुमच्या घरी?
0: अगदी अगदी. म्हणजे ते लहान असताना पण होती. आमच्या कुटुंबाचं बाजीराव रोडवर नवाविष्णूचं देऊळ आहे. त्या नवाविष्णूचं सुद्धा एक जी स्टोरी आहे ती म्हणजे ते सार्वजनिक काकांनी बांधलं, तर तिथे नंतर कायम कीर्तन कथा असं होत असत. तर हे लहान असताना साहजिकच कथा कीर्तन ऐकायला जातच असत. तर एकदा कथेकरी बुवांनी कृष्णाख्यान लावलं आणि त्याच्यामध्ये मग ते कालिया मर्दन वगैरे अशी गोष्ट सांगायला लागले. यांनी सगळं ऐकलं आणि विचारलं, बुवा ते सगळं बरोबर आहे कालिया मर्दन वगैरे, पण म्हणे ते पाण्याखाली मारलं मग ते म्हणे स्त्रियांनी ओवाळलं वगैरे, ते पाण्याखाली निरांजन पेटलं कसं? म्हणजे हे जाहीररित्या विचारायची मुभा होती म्हणूनच विचारलं. मी त्यांच्यावर कोणी रागवलं नाही, फक्त एक मला वाटतं झालं असेल की नंतर त्यांना कीर्तनाला बंदी घातली असेल यायला की हा नको इथे
1: नको वेडेवाकडे प्रश्न विचारतो असं,
0: अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो. पण म्हणजे असं की लॉजिकली विचार करण्याची क्षमता तेव्हाही होती. असा हा लॉजिकली विचार मला नाही वाटत त्यांच्या वयाची इतर मुलं करू शकत होती का नाही.
1: त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्यासाठी जी पुस्तकाची तुम्ही निर्मिती केलीत त्याच्यात एका चित्रपटाचा पण उल्लेख आहे. चिवींच्या कथेवर झालेला तो चित्रपट, तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: त्यांच्या कथेवरती एकूण तसे 7 चित्रपट झाले.
1: बर.
0: पैकी एक पहिलं जे झालं ते लग्न पाहावं करून, त्याच्यामध्ये त्यांची जी चिमणरावाची बहीण दाखवली आहे चिमी, तिच्यासाठी स्थळ शोधायला जातात आणि हे आपलंच लग्न ठरवून येतात अशी ती गोष्ट आहे. दुसरा चित्रपट निघाला तो सरकारी पाहुणे, कारण हे स्वतःच खरं सयाजीराव गायकवाडांच्याकडे होते. तर त्यातले त्यांचे जे काही अनुभव होते सगळे त्याच्यावरून ती गोष्ट होती सरकारी पाहुणे, त्याच्यावरती तो सिनेमा झाला होता. नंतर घरचं झालं थोडं म्हणून एक होता सिनेमा, चिमणराव गुंड्याभाऊ हा तर होताच गाजलेला नंतर, पण त्या मानाने तो बराच अलीकडचा होता. हे पहिले सगळे बरेच जुने
1: आहेत.
0: एक नवबिराड म्हणून लघुपट झाला होता.
1: बर.
0: त्या लघुपटाला पुलंचं निवेदन होतं. त्याच्यामध्ये दामूअण्णा मालवणकर आणि इंदिरा चिटणीस होत्या.
1: बर.
0: तर हे दोघं नवीन घर बघायला जातात भाड्याचं, तिथे राहतात आणि पहिल्याच दिवशी ह्या इंदिरा चिटणीस खलबत्त्यात घालून वरच्या मजल्यावर काहीतरी कुटत असतात आणि खालचे ओरडत असतात. म्हणजे मूळ की कसे खालचे बेजार होतात तो जो एक हास्य निर्मिती करणारा प्रसंग आहे तो प्रासंगिक विनोद म्हणून खूप छान आहे. त्यांचे असे प्रासंगिक विनोदही खूप आहेत. म्हणजे ते काही वेळेला त्या प्रसंगानुरूप निर्माण झालेले आहेत, केलेले नाही आहेत. सत्याचे प्रयोग ह्या एका चित्रपटाची विश्राम बेडेकरांनी निर्मिती केली होती आणि एक अस्पृश्य नावाच्या एका कथेवरती आधारित एक मूकपट पण निघाला होता.
1: बर.
0: एवढे त्यांच्या नावावर आहेत.
1: खरं.
0: आणि मला सांगायला आवडेल की आपल्या फिल्म आर्काईव्हने हे ज्या वेळेला मी शोध घेत होते सगळ्याचा त्यावेळेला प्रशांत पाठराबे मला वाटतं तिथे होते प्रमुख, त्यांनी मला अतोनात मदत केली आणि त्यांच्या ज्या लायब्ररियन होत्या त्यांनी पण मला सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, त्याचा मला खूप उपयोग.
1: आणि हे चित्रपट आज संग्रहामध्ये आहेत.
0: हो आहेत. आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जतन
1: केले
0: आणि नंतर आम्ही त्यांच्या चित्रपटांचं फिल्म आर्काईव्हमध्ये त्यांच्याकडनं ते घेऊन आम्ही त्याचं प्रदर्शन पण केलं होतं.
1: अच्छा.
0: त्याच्यासाठी आम्हाला सतीश जकातदार आणि वीरेंद्र चित्राव यांनी
1: मदत केली होती,
0: खूप सहाय्य केलं. त्यांच्या एका पु ल देशपांड्यांचा एक हे होता कार्यक्रम, त्याच्यामध्ये हा केला.
1: बरोबर. अलका ते आम्हा वाचकांना

0: खोड असते की त्या लेखनामध्ये त्या लेखकाला शोधत राहायचं, हा लेखक कसा असेल याचे काही अंदाज अडाखे बांधायचे. जी व्ही जोशींच्याबद्दल आज तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत, किंवा त्यांच्या सहवासामध्ये तुमच्या गाठी काय आलं हेही सांगितलं. आमच्या उत्सुकतेला या निमित्ताने काहीतरी खाद्य मिळालं. उत्सुकता मी चांगल्या अर्थाने म्हणते की आपण ज्या लेखकावर आपला जीव जडलेला असतो तो लेखक कसा असतो हे जाणण्याची उत्सुकता असते, आणि त्यासाठीच आज तुम्हाला आमंत्रित केलं होतं. तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम साध संवाद. वारसा जी व्ही जोशी यांचा अलका मांडके यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव, सादरकर्ते विक्रांत मंडपे. आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. 10 वाजता आहेत. आता प्रसारित करत आहोत काही सुगम गीतं. कार्यक्रमाची सुरुवात करूया पद्मजा फेर्णाणी जोगळेकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांच्या गीताने. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

0: कहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा मैं सुपरमैन।
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: श्रोते हो रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: काही सुगम गीत आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत।

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात शांताराम नांदगावकर यांचं गीत. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
2: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता प्रसारित करत आहोत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं कुसुमाग्रजांचं गीत। संगीत आहे गिरीश जोशी यांचं।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत कुसुमाग्रजांचं गीत पद्मजा फेडाणी जोगळेकर यांच्या स्वरात.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

श्रोते हो, आपण ऐकत होतात अरुण दाते यांच्या स्वरातलं मधुकर जोशी यांचं गीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत होतात. आज आम्ही आपल्याला पद्मजा फेणाणी जोगळेकर, अनुराधा पौडवाल आणि अरुण दाते यांच्या स्वरातील काही भावगीतं ऐकवली.

आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र, मध्यमलहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर. सकाळचे 10:25 झाली आहेत. आता ऐकूया काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीच्या संदर्भातलं. जय राजू लहाने, वय वर्ष 23, अगोग रेसिडेन्सी, शिवबा कॉलनी, कर्वेनगर इथून हरवला आहे. त्याचं वर्णन असं आहे, चेहरा उभट, दाढी नाही, रंग सावळा, केस काळे, बारीक आहेत कापलेले, नाक सरळ आणि मोठे, अंगाने सडपातळ, उंची 5'6", अंगात पांढऱ्या रंगाचा त्यावर ग्रे लायनिंग असलेला चेक्सचा शर्ट आहे, राखाडी रंगाची फॉर्मल पॅन्ट आहे, पायात तपकिरी रंगाचा फॉर्मल बूट आहेत, काळ्या रंगाची सॅकसोबत आहे, मराठी हिंदी भाषा बोलतो, जवळ मोबाईल आहे, SNDT मेट्रो स्टेशन इथून तो 8 जून रोजी हरवला आहे. या वर्णनाच्या व्यक्तीच्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे पुन्हा एकदा हरवलेल्या मुलीच्या संदर्भात. सानिका गणपत नलगे ही मुलगी बिबेवाडी येथून हरवली आहे. तिचं वय 23 असून रंग गोरा, केस कमी आहेत, अंगात हाफ व्हाईट टी शर्ट आणि निळी जीन पॅन्ट आहे, गळ्यात स्कार्फ आहे, मोबाईल सोबत आहे, जवळ मौल्यवान चीजवस्तू काहीही नाही, पैसेही नाही. तिचा चेहरा उभा आहे, नाक सरळ आहे, रंग गोरा. या वर्णनाच्या जवळ असणाऱ्या मुलीची माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा.

गणेश रघुनाथ फुटाणकर, वय वर्ष 36. ही व्यक्ती कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली आहे. चैत्रवन वसाहत, अप्पर बिबेवाडी, पुणे. व्यवसायाने हे गृहस्थ ड्रायव्हर असून त्यांचं वर्णन पुढील प्रमाणे: अंगाने सडपातळ बांधा, रंगाने काळा सवळा, उंची साधारण 5 फूट, लाल रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट आणि ऑरेंज रंगाचा आणि गडद ग्रे कलरचा स्वेटर घातला आहे. पायात प्लॅस्टिकची चप्पल आहे. मराठी आणि कोकणी भाषा हे गृहस्थ बोलतात. वरील वर्णनाच्या इस्मासंदर्भात माहिती मिळाल्यास माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात काही स्थानिक निवेदनं. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

0: आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: मध्यमलहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे जगभरात सर्वत्र आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडले.
2: श्रोतेहो, आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदूत इशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून. मुलाखतकार डॉक्टर प्रदीप अवचार यांच्यासह सहभागी आहेत अजिंक्य राऊत, अद्वई अभिजित रामचंद्र आणि सानिका तोरसणकर.
3: अदूत इशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून मी डॉक्टर प्रदीप अवचार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज या ठिकाणी आपण छानसा संवाद साधणार आहोत. अतिशय प्रेरणादायी आणि आनंद देणारा आणि उत्सुकता निर्माण करणारा एक मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येतो आहे. चित्रपटाचं नाव आहे आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे. नेमका आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे ह्या चित्रपटात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत 4 मित्र आलेले आहेत या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी किंबहुना या चित्रपटात काय आहे हे सांगण्यासाठी. मित्रो, 3 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. आपल्यासोबत आहेत या चित्रपटाचे नायक अजिंक्य राऊत. नमस्कार अजिंक्यजी.
4: नमस्कार.
3: सोबत आहे अद्वई. अद्वई नमस्कार.
5: नमस्कार.
3: आणखी एक मैत्रीण सानिका.
6: नमस्कार.
3: नमस्कार. अभिजित.
7: नमस्कार सर.
3: नमस्कार. कशा आहात?
7: एकदम मस्त.
3: मित्र हो, हे चारही मित्र आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत आउट ऑफ सिलॅबस विषयी सांगणार आहेत. आता मला एक पहिली उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी मला एक सांगायला आवडेल की आपल्यासोबत अजिंक्य राऊत मराठी चित्रपट सृष्टीतील एक युवा देखना आणि महाराष्ट्राचा एक चॉकलेट हिरो अशी एक छानशी आयडेंटिटी मिळालेला आणि आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान या युवा मित्राने निर्माण केले आहे. आउट ऑफ सिलॅबस पुस्तकांच्या पलीकडे या चित्रपटाविषयी त्याच्या माध्यमातून जाणून घेऊया. अजिंक्य, मला सांग तुझी चित्रपटातली भूमिका काय आहे आणि तुला दी बेस्ट इतर चित्रपटात तू काम करतो आहेस करत असतोस यातला काय वेगळा अनुभव आहे?
4: सगळ्यात पहिले तर नमस्कार. अकोल्यामध्ये येऊन आज मला इतका आनंद होतोय, त्यात आम्ही पाऊस घेऊन आलोय असं कळलं. सो पायगुणांबद्दल चर्चा झाली आणि मला असं वाटतं निसर्ग युनिव्हर्स जे आपण म्हणतो जे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आउट ऑफ सिलेबस या आमच्या सिनेमामध्ये केलाय तो किती मदत करतो याचा मला परत एकदा एक प्रकारे प्रचिती आली याची असं मी म्हणेन. कारण माझं आजच्या दिवशी शूट असणार होतं मुंबईमध्ये पण ते समहाव पोस्टपोन कॅन्सल होऊ शकलं, ते उद्यावर गेलं आणि आज मला इथे येता आलं. तर सगळ्यात पहिले तर सुगत वाघमारेजी हे नाव कारण आहे मला इथे आणण्याचं किंवा ह्या सिनेमाचा भाग बनवण्याचं किंवा ओव्हरऑल हा सिनेमा बनवण्याचं. कारण ते निर्माते आहेत आमचे आणि ते ज्यानुसार रिअल लाईफमध्ये जी जी कामं करतायत सोशली जितक्या ॲक्टिव्हली ती कामं करतायत आय थिंक त्याचंच कुठेतरी इन्स्पिरेशन प्रेरणा घेऊन आम्ही ह्या सिनेमाचा भाग झालो. आणि त्यांच्या एका भेटीमध्ये मी हे ठरवलं की आपण योग्य हातांमध्ये जाणार आहोत एक कलाकार म्हणून, ज्यानुसार आमचे नवीन देशमोहिनाजी आमचे दिग्दर्शक आहेत तेलुगू भाषिक आहेत, बट त्यांचा जो एकसंध विचार होता आमच्या रायटरसोबत जे की आहेत अनिकेत कोरडेजी, यातले मॅक्सिमम म्हणजे आमचे टीममेट्स हे विदर्भाचे आहेत आणि असाच अनिकेत नावाचं पात्र जे मी साकारतोय तोही मुलगा विदर्भाचा आहे. टेंबूरखेड नावाच्या गावची ही कथा आम्ही दाखवली आहे आणि त्या गावामध्ये MPSCची तयारी करणारी ही मुलं त्यात MPSCची एक्झाम देऊन स्वतःची पोस्टिंग मिळवलेला पण त्या पोस्टिंगवर काही पॉलिटिकल कारणांमुळे स्टे आलेला हा मुलगा अनिकेत जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचार करतो किंवा त्याला सिस्टीमला चॅलेंज करण्याचा विचार करतो तेव्हा त्याच्या सोबतच्या ह्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडून त्याला किती प्रेरणा मिळते धाडस मिळतं आणि सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती जेव्हा सिस्टीमच्या विरोधात जाण्याचा विचारही करतो तेव्हा त्याच्यावर किती संकटं येऊ शकतात आणि किती एक प्रकारे शेख चिल्ली जसा स्वतःच्या फांदीवर बसलाय ती फांदी तोडून घेतो त्याप्रकारे मनुष्य ह्या सिनेमामध्ये पण आणि रिअल लाईफमध्ये पण आपलीच फांदी तोडतायत की काय असं वाटू लागलंय ह्याचा अवेअरनेस करण्याबद्दलचा आमचा हा सिनेमा आहे आउट ऑफ सिलेबस जो 3 जुलैला येतोय आणि प्रेक्षकांकडून अजून तरी ट्रेलरला खूप चांगला

0: प्रतिसाद मिळतोय. सो पुढेही मिळेल अशी अपेक्षा.
1: ग्रेट. आता आपण अजिंक्यकडनं आउट ऑफ सिलेबस विषयी जाणून घेतलंय. मी पुन्हा तुझ्याकडे दुसऱ्या प्रश्नाला येईल, पण तत्पूर्वी दमदार अभिनेत्री जिला मी म्हणेल, जी पदार्पण करते आहे या चित्रपटामध्ये, अर्थातच अद्वैत. अद्वैत काय वाटतंय या अनुभवाविषयी, म्हणजे चित्रपटाच्या अनुभवाविषयी आणि स्पेशली तुझ्या सर्व कास्टविषयी.
2: नमस्कार. मी आहे अद्वैत आणि माझ्या पात्राचं नाव आहे कल्पना, जी MPSC ची तयारी करायला अनिकेत याच्याकडे जाते. कल्पना ही अशी खूप हेडस्ट्रॉंग मुलगी असते, जी थोडीशी प्रिव्हिलेज्ड मास्तरांची मुलगी, थोडीशी अनअवेअर असते. आणि या कथेमध्ये तिची अशी जर्नी दाखवली आहे की जेव्हा ती आपलं संविधान वाचते, आपले MPSC याच्या अभ्यासक्रमाची तयारी करते, तेव्हा तिला ज्या गोष्टी रिअलाईज होतात आणि जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट तिचं होतं, फ्रॉम बिईंग समबडी हू इज अनअवेअर टू बिकमिंग एक अशी मुलगी जिला स्वतःच्या व्हॉइसचं वेट माहिती आहे, जिला माहिती आहे की आपणच म्हणजे जे युवा आहे त्यांनी जोपर्यंत आवाज नाही उचलणार तोपर्यंत हा सिस्टम बदलू शकत नाही ज्याच्यात आपण इतके जास्त गुंतलो आहोत. तर असं काही माझं पात्र आहे आणि खूप भारी मजा आली. मी पदार्पण करते आहे आणि सगळंच माझ्यासाठी खूप नवीन आहे. तर इतकी सपोर्टिव्ह कास्ट आणि क्रू मला भेटली, मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. म्हणजे अजिंक्य सरांबद्दल बोलायला गेलं तर खूपच हम्बल, डाऊन टू अर्थ, आणि अक्षरशः पहिल्या दिवसापासून त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं. अभिनयाबद्दलच नाही तर इंडस्ट्रीबद्दल एवढ्या गोष्टी सांगितल्या, समजवल्या, मी कसं असायला पाहिजे, काय गोष्टीवरती लक्ष द्यायला पाहिजे, काय नाही द्यायला पाहिजे. अभिजित दादा बरोबर माझं वेगळंच बॉन्डिंग आहे, आम्ही खूप खूप छान मित्र बनलो आहोत. आणि त्यांचं कलाक्षेत्र वेगळं आहे, माझं वेगळं आहे. मी कविता करते, ते स्टँडअप करतात आणि त्याच्यात आम्ही एक दुसऱ्यांना इतकं सपोर्ट आणि हे करतो की पॅकअपच्या नंतर देखील आम्ही सोबत बसून परफॉर्म करायचो एक दुसऱ्यासाठी. आणि त्याच्यातच म्हणजे वऱ्हाडीमध्ये खूप मदत भेटली, मदत मिळाली आणि खूप मजा आली. आणि सानिकाबद्दल बोलायला गेलं तर खूपच म्हणजे भारी मैत्रीण मला भेटली आहे.
1: ग्रेट. म्हणजे तू आजच्या म्हणजे नायिका म्हणून आजच्या या काळाचं प्रतिनिधित्व करत आहे. अजिंक्य एक तरुण म्हणून आणि तू एक तरुणी म्हणून, दोन मित्र या चित्रपटात आउट ऑफ सिलेबस मध्ये आहेत, तुम्ही दोघही जण त्यात. मला सानिका, तुझा रोल आणि काय दिलंय आउट ऑफ सिलेबसने तुला?
3: नमस्कार. पहिले तर नमस्कार अकोला. आणि मी हे सगळं बोलायच्या अगोदर ना एक किस्सा सांगते. आज सकाळी मी इकडे आले आणि अभिजितच्या रिलेटिव्हकडे गेलेले, जे मला ओळखतही नाहीत. तर असं झालं की चित्रपटामधलं कोणीतरी येतं आहे आणि आपल्या अकोलाचं कोणीतरी प्रोड्यूस करत आहे किंवा इकडे अकोल्याची टीम आहे, तर ते एकदम आरतीचं ताट वगैरे घेऊन आल्या, दृश्य काढायला लागल्या की तुमचा पिक्चर खूप छान हिट होणार आहे म्हणून. मला छान त्यांनी एक प्रेझेंट दिलं आणि त्यांना काहीच माहीत नव्हतं. तर अकोलाकरांचं खूप प्रेम आहे, म्हणजे खूप प्रेमळ लोक आहेत आणि या चित्रपटालाही त्यांनी तसंच भरभरून प्रेम द्यावं. आणि आउट ऑफ सिलेबसबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर, एक धाडसी स्वतःच्या मैत्रिणींना मित्रांना मदत करणारी. आणि कधी कधी असं होतं ना की आपण आउट ऑफ सिलेबस डिसिजन घेतो की मी आता 10वीतून 11वीला जाणार आहे, तर माझी मैत्रीण BCOMला घेते तर मी पण BCOMला घेते जरी मला सायन्स करायचं असेल, कारण माझी मैत्रीण तिकडे आहे. सो तसंच आहे असं काहीतरी मी जे केलं आहे की माझी मैत्रीण MPSC करते तर मग मी पण करते. आणि मग त्या MPSC च्या प्रवाहात ती, म्हणजे जे माझं पात्र आहे सविता नावाचं, ती स्वतःला झोकून देती त्या प्रवाहात. तिला तो प्रवाह मिळतो का किंवा ती त्याच्यापासून भरकटते का, सो हे सगळं जाणून घ्यायला तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस नक्की बघावा लागेल.
1: थँक्यू. अभिजित, मला सांग, तू अकोल्याचा आहे, तू विदर्भाला चांगलं जाणतोस, मला तुला हाच प्रश्न आहे की आउट ऑफ सिलेबस महाराष्ट्रात तर लोक पाहणारच आहेत, तू आपल्या अकोलेकरांना आणि महाराष्ट्रातल्या इतर तमाम, कारण आजची ही मुलाखत महाराष्ट्रावर ऐकल्या जात, या तमाम तरुणांनी हा चित्रपट का पाहावा?
4: चित्रपट का पाहावा यासाठी माझं एकच उत्तर असं आहे की हा बेसिकली हा पिक्चर आहे MPSC च्या मुलांवर. आणि MPSC चे मुलं फक्त विदर्भात अभ्यास करत नाहीत, MPSC ची मुलं थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये अभ्यास करतात. त्या मुलांची लाईफ काय आहे, ती लाईफ बघण्यासाठी तुम्ही पिक्चर बघावा. आणि MPSC चा अभ्यास केल्यानंतर एखादा नॉन सिरियस कॅन्डिडेटसुद्धा कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये काय डेव्हलपमेंट होते, तर ती डेव्हलपमेंट बघण्यासाठी तुम्हाला 3 जुलैला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात बघावं लागेल. आणि आउट ऑफ सिलेबस म्हणजे काय, एकंदरीत मी माझं जर उदाहरण दिलं, मी या

0: चित्रपटाची निगडीत सुरुवातीपासून आहे. आम्ही डॉक्टर सुगत वाघमारे सरांकडे आम्ही दोघा भाऊंनी हा प्रोजेक्ट नेलेला. बट कोणी पण चित्रपट देताना किंवा मागताना सुरुवातीला तुमचा अनुभव मागतात. बट सुगत वाघमारे सरांनी आम्हाला हा अनुभव दिला की दुसरा पिक्चर करण्यासाठी की पहिला अनुभव मी तुम्हाला दिलेला आहे किंवा हे सांगण्यासाठी आमची प्रोफाईल बनवली, आमचं करिअर बनवलं, जे काही करिअर असेल यानंतर जे काही ओळख असेल ती फक्त आणि फक्त सुगत सरांमुळे झालेली आहे. बस हे मी सांगू इच्छितो.
1: रॅपिडमध्ये एक प्रश्न सर्वांसाठी. एक आवतन शब्द आहे, आवतन म्हणजे आमंत्रण देणं. तर आपल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या श्रोत्यांना इन शॉर्टमध्ये जर आमंत्रण द्यायचं असेल आपापल्या स्टाईलमध्ये, म्हणजे अजिंक्य फिल्मी स्टाईलमध्ये जे आउट ऑफ सिलेबसमध्ये कॅरेक्टर करतोय त्या स्टाईलमध्ये अजिंक्य कसं आवतन देईल, अद्वय कसं आवतन देईल, अभि कसं आवतन देईल, आणि तू तू तुझ्या साताऱ्याच्या लँग्वेजमध्ये बोललीस तरी चालेल. मला तुमच्या आपापल्या लँग्वेजमधले आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना तुम्हाला जर आवतन द्यायचं असेल तर कसं द्याल इन शॉर्ट?
2: मराठवाड्याचा मुलगा आहे मी, पण इतकंच म्हणेन की पहिल्यांदा विदर्भाची भाषा बोललोय ना, मग वराठी भाषा बोलायला यायला लागेल ना तुम्हाला 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस पाहायला. कशी वाटली सांगाल ना मला कॉमेंट्समध्ये.
1: ग्रेट ग्रेट ग्रेट. येस, साताऱ्याच्या भाषेत एकदम टिपिकल स्टाईलमध्ये तुझी.
3: तर भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या साताऱ्याच्या पोरीचा पिक्चर येतोय तरी यावंच लागतंय की काय? मगला काय येणार ना सगळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर
1: जगास एक नंबर कड्या पटला आपल्याला आपल्या प्युअर वराडीत.
0: तर पोट्ट्यो अबे फुल टू फकाल्या, याच्यात फुल टू फकाल्या, अर्ध्यापर्यंत फकाल्या आहेत, पोट्ट्यमशाही आहे, आणि काय सांगू, येडे चाडे पुरे, येडे चाडे पाहायचे असेल तर या 3 जुलैले काय म्हणता याल ना बे.
1: अरे वा जगा, पण येडे चाल्यांसोबत आम्ही ऐकलंय प्रबोधन पण आहे.
0: प्रबोधन आहे पण ते मी आता नाही सांगणार ना, येडे चाडे बघायला सगळे लोक येतील.
1: म्हणजे तुला तुला म्हणायचं आहे अख्ख्या महाराष्ट्राने येडो
0: व्हायचं
1: राईट. आदवी तेरी स्टाईल बता
4: इंग्लिश.
1: चालेल नो प्रॉब्लेम.
4: इफ यू आर टायर्ड ऑफ बिंग अ पार्ट ऑफ द सिस्टम अँड नो दॅट देर इज सम चेंज दॅट नीड्स टू कम अप अँड यू नो दॅट यू कॅन बी दॅट चेंज, यू कॅन बी दॅट व्हॉइस, यू शुड डेफिनेटली कम अँड वॉच आउट ऑफ सिलेबस ऑन 3rd July 2026 इन युअर निअरेस्ट थिएटर्स.
1: माय गॉड, समजलं बरं का आमच्या सगळ्यांना इच अँड एव्हरी वर्ड. मित्र हो, अजिंक्य सोबत, अद्वय सोबत, आणखी लीड रोलला यांच्या टीम सोबत कमलेशजी सावंत या चित्रपटात आहेत, जे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दमदार अभिनेते आहेत. कमलेशजी सावंत यात एक खलनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत, सोबत मिलिंदजी शिंदे आहेत जे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेते आहेत, त्यांचासुद्धा अभिनय आपल्याला पाहायचा आहे. अजिंक्य, ऑन बिहाफ ऑफ युअर टीम, तुझ्या या संपूर्ण टीमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांसाठी तू काय आवाहन करशील?
2: मला मनापासून हे सांगण्याची इच्छा आहे की आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा ज्यानुसार दिसतोय स्क्रीनवर तोच सिनेमा जर वेगळ्या कुठल्या भाषेमध्ये, साऊथच्या, इंग्रजी किंवा इतर कुठल्याही भाषेमध्ये जर आला असता तर त्या सिनेमाकडे खूप प्रेरणादायी सिनेमा म्हणून बघून डोक्यावर घेतलं जातं. मला असं वाटतंय आता वेळ आली आहे आणि सुगीचे दिवसही आले आहेत मराठी सिनेमाला, तर प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन 3 जुलै रोजी आउट ऑफ सिलेबस हा आपला मराठी सिनेमा जरूर पाहावा आणि प्रेरणा घ्यावी. धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू अजिंक्य. या सगळ्यांच्या समवेत आपल्याला आउट ऑफ सिलेबस अख्ख्या महाराष्ट्रात पाहायचा आहे. तर आकाशवाणीच्या तमाम श्रोत्यांना डॉक्टर सुगतजी वाघमारे, अदुतिशू प्रोडक्शन अँड फिल्म्स अँड म्युझिक यांचा हा चित्रपट नक्की आपल्याला पाहायचा आहे, अनुभवायचा आहे, आणि नंतर तुम्ही सर्वांनी हा ऐकल्यानंतर लोकांना सांगायचं आहे, आपल्या जनतेला सांगायचं आहे की हा महाराष्ट्राचा आपला सिनेमा आहे, युनिक सिनेमा आहे, आणि हाच युनिक सिनेमा जगण्यासाठी, जपण्यासाठी आपल्या सर्वांना आउट ऑफ सिलेबसच्या या टीमला आता शुभेच्छा द्यायचा आहे. तर अजिंक्य, अद्वयी, अभिजित आणि सानिका, आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांकडनं आणि अकोला आकाशवाणीकडनं आणि महाराष्ट्रातल्या आकाशवाणीच्या संपूर्ण केंद्राकडनं तुमच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.
4: धन्यवाद
0: धन्यवाद.
1: आम्ही सगळे मिळून हा चित्रपट पाहणार. मी सांगू इच्छितो की हा चित्रपट सुपर डुप्पर हिट होणार आणि महाराष्ट्राचा प्रत्येक श्रोता तुमचा चित्रपट पाहणार. तुमची साद आकाशवाणीने ऐकली आणि आकाशवाणीच्या माध्यमातून तुम्ही जनमानसात पोहोचणार आणि पोहोचलात. पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना.
0: खूप खूप धन्यवाद.
1: मित्र हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदुतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून ऐकला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अदुतिशू प्रोडक्शन अँड म्युझिक यांच्या माध्यमातून. मुलाखतकार होते डॉक्टर प्रदीप अवचार आणि सहभाग होता अजिंक्य राऊत,

श्रोतो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. पद्म लहरीतींच्या अठ्ठ्यात्तर 7-8 मिनिटस किंवा 792 किलोहर्ट्झ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं हे पुणे केंद्र सकाळचे 11:15 आहेत. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. ऐकूयात कैलास शिंदे सोबत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीचं हे गीत आहे ते आशा भोसले यांच्या आवाजातलं अनुपमा चित्रपटाचं. गीतकार कैफी आझमी यांच्या या गीतासाठी संगीत हेमंत कुमार यांनी केलं.

सुमन कल्याणपूर आणि महम्मद रफी यांच्या युगलस्वरातलं हे प्रेम धवन यांचं गीत होतं. संगीत होतं रवी यांचं. चित्रपट अपना घर. आणि कार्यक्रमातली यानंतरची रचना पुन्हा एकदा प्रेम धवन यांनी लिहिलेली शमशाद बेगम आणि महम्मद रफी यांचा युगलस्वर. चित्रपट सावन.

अजनबी सावन अपना घर तसंच अनुपमा चित्रपटातली गीतं पण ऐकलीत. गायक कलाकार होते आशा भोसले, मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर तसंच शमशाद बेगम. आणि कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकता ते किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं बोल होते कैफी आजमी, प्रेम धवन तसंच आनंद बक्षी यांचे संगीतकार हेमंत कुमार, संगीतकार रवी आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली गीतं. अच्छा.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकले. आमच्या श्रोत्यांना आणखी काही हिंदी चित्रपट गीतं ऐकता येतील आज दुपारी 2:15 आणि त्यानंतर दुपारी 2:45 नेक्स्ट वेव या आमच्या कार्यक्रमांतर्गत. मध्यमलहरी 78.78 meters किंवा 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

शदोह है आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:20 होत आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमातले कलाकार आहेत पंडित विजय बक्षी यांचं शास्त्रीय गायन ऐकूयात. यांनी गायलेला राग गांधारी आता प्रसारित करीत आहोत. त्यांना हार्मोनियम संगत राजू तांबे यांची, तबला साथ माधव मोडक यांनी केली आहे. विलंबित एकतालात निबद्ध बंदिशीची बोल आहेत काहे अलसारे डैडा. द्रुतरश्नात इंतालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत अब तू काहे ना. पंडित विजय बक्षी यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग गांधारी आता ऐकूयात.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाअंतर्गत शोधू आत्ताचं आपण पंडित विजय बक्षी यांच्या शास्त्रीय गायनात. त्यांनी गायलेला राग गांधारी ऐकला, त्यांना हार्मोनियम संगत केली होती राजीव तांबे यांनी, तबला साथ माधव बोडक यांची होती. आणि शोधू आज रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक तसंच प्रादेशिक लोक आणि सुगम संगीत सभेच्या कार्यक्रमाअंतर्गत अमल अँटनी यांचं सुगम गायन आणि त्यानंतर मार्गी मधू यांचं लोक चाक्यार कोथू हे फोक आख्यान आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स.

0: किंवा सातशे बँड क्लोड्सवर. आता सकाळचे 11:30 वाजले आहेत. विशेष गीतगंगा हा कार्यक्रम ऐकूयात. संवादकाने सादर करते संजय भुजबळ. कार्यक्रम विशेष गीतगंगा.
1: श्रोते हो, आता ऐकूया शास्त्रीय नृत्यगुरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज या गप्पांचा भाग 3 विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: तमन्ना मॅम, पुन्हा एकदा या भागात आपलं स्वागत आहे. आपण सांगत होतो की आता प्रेझेंटेबल राहणं त्याला आपली कला पुढे नेण्यासाठी एक चांगलं माध्यम म्हणूनही बघता येऊ लागलं. तो अनुभव पुढे सांगा आणखी.
1: प्रेझेंटेशनच्या
0: प्रेझेंटेशन
1: ओके. सो आता मी जसं म्हणते की मी एक जर शास्त्रीय कलाकार आहे, मी जर एक गुरु आहे, गुरु किंवा शिक्षक म्हणेन मी, गुरु म्हणत नाही मी अजून स्वतःला, मी शिक्षकच म्हणते. मुली माझ्या स्टुडंट्स मला रिस्पेक्ट करतात म्हणून ते आहे. पण एक शिक्षक म्हणून मला वाटतं की आपण ह्या कलेशी निगडीत आहोत, तर आपण आपल्याकडे लोक जेव्हा भेटायला येतात, बोलायला येतात, सो त्यांना एक अप्रोच असतो ना की अच्छा ही ह्या टीचर आहेत, ह्यांचं असं आहे, या कलाकार आहेत, मग आपण असं राहायला पाहिजे. तेच मला असं वाटतं सर की ज्या माझ्या विद्यार्थिनींना मी शिकवते त्या हे सगळं डिसिप्लिन शिकतात. की आता खूप आपण खूपदा बघतो की मला असं वाटतं एक स्त्री म्हणून तिने टिकली लावली पाहिजे असं मला खूप वाटतं. प्रत्येकाचा अर्थात चॉईस आवडनिवड आहे. तर मी माझ्या मुलींना क्लासमध्ये पण कंपल्सरी आहे की हा युनिफॉर्म आहे, हातात बांगड्या, गळ्यात छोटे कानातले टिकली, हे कंपल्सरी माझ्या क्लासमध्ये, नाहीतर मी डान्स घेत नाही. हा माझा नियम आहे. तुम्ही क्लासच्या बाहेर जाऊन काही करा, पण क्लासचा एक दीड तास जो आहे तुमचा तो कम्प्लिटली तुम्ही ह्या कलेसाठी वाहताय म्हटल्यावरती तुम्ही कल्चरली तसेच राहायला पाहिजेत. सो एक आमच्या वेळेस तर आमचे गुरुजी कंपल्सरी हाफ साडीमध्येच आमची प्रॅक्टिस घ्यायची. आम्हाला अलाउडच नव्हतं की आम्ही हे असे कपडे घालू, म्हणजे पंजाबी ड्रेस किंवा असं घालू, हे आम्हाला अलाउडच नसतं. सो आता मी मुलींना ते कंपल्सरी केलं आणि सुदैवाने माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते पाळतात, ते डिसिप्लिन शिकतात. आणि मला असं वाटतं की आपण ते डिसिप्लिन आत्ता घडवलं मुलांमध्ये तर तेच उद्या आपली पिढी पुढे जाणार आहे, ती चांगल्या प्रकारेच गेली पाहिजे. ते जनरेशन चांगल्याच, मग भले त्यांनी वेस्टर्न आउटफिट जरी घातले पण त्यांच्यावर जे संस्कार घडलेत ना सर, ते त्यांनी चांगल्या प्रकारेच बाहेर नेले पाहिजे. आम्ही शिकलो
0: प्रश्न ते तुमच्या आत कुठून आले, ते तुमचे बाहेर पडले, आता त्यांच्या आत गेले. हा आत बाहेरचा सगळा देवाणघेवाणीचा भाग आहे. आणि मला वाटतं ह्याची सगळी फळं तुम्हाला मिळत आहेत. पुन्हा मी सोशल मीडियाकडे जाईल, ट्रेंडिंग सध्या सोशल मीडिया आहे. आजची जर तुमची पोस्ट बघितलं तुम्ही, अगदी आनंदानं अभिमानानं तुमच्या चारही विद्यार्थिनीचे फोटो टाकून त्यांनी काय यश मिळवलं हे जग जाहीर केलं, आनंदानं सांगितलं, तो एक अनुभव सांगा ना, काय भावना असते ही.
1: परीक्षेसाठी आपण सर मुलांना विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेतो, नुसतीच परीक्षा असं नाही, पण एक चांगला कलाकार त्यांना घडवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. आणि जेव्हा हे विद्यार्थी तितकाच वेळ आपल्याला देतात आणि तितकेच एफर्ट्स घेतात, म्हणजे आपली अगदी कामं सांभाळून, आपली अगदी नोकऱ्या सगळं सांभाळून, क्लासेस सांभाळून वेळ देतात, आणि मला असं वाटतं की जेव्हा त्यांचं मंच प्रदर्शन वगैरे असतं ना सर, तर मी त्यांच्यासाठी अगदी खास रचना तयार करते, त्या शिकवते आणि त्या इतक्या जस्टिस करून प्रेझेंट करतात, तर मला इतका आनंद होतो ते बघायला.

0: आणि त्यामुळे जेव्हा रिझल्ट त्यांचा आला आणि हे इतकं जस्टिस झाल्यावरती बघितल्यावरती मला खूप, त्या दिवशी मी श्रीलंकात होते जेव्हा मला ही न्यूज आली, मी अक्षरशः डोळ्यात माझ्या सकाळी पाणी आलं की अरे वा, म्हणजे मी एवढी मेहनत केली आणि माझ्या मुलांना ते यश मिळालं. आणि म्हणून ते मला काल अगदी सांगावं असं वाटलं आनंदाने की माझ्या मुलींनी केलेली मेहनत ही त्यांनी मनापासून केलेली मेहनत आहे आणि त्यांना ते फळ मिळालं पाहिजे आणि ते मिळालं. सो म्हणून त्यासाठी खूप खूप आभार माझ्या देवाचे.
1: यात सगळेच प्रकार सुद्धा तुम्ही लिहिले की त्यांना थिअरीमध्ये कसे छान मार्क मिळाले, प्रॅक्टिकलमध्ये कसे मिळाले, ही कशी असते परीक्षा, काय काय तपास.
0: मी सर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामध्ये गेले 20 वर्ष काम करते आणि मला अत्यंत आवडते ती संस्था, नॉट बिकॉज आय एम वर्किंग बट आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट माय वर्क. पण ती संस्था एक अशी आहे की ज्याच्यातून एक पूर्ण कलाकार घडून बाहेर येतो, म्हणजे अगदी काय म्हणतो आपण त्याला, अगदी बेसिक पासून ते पूर्ण मास्टर्स पर्यंत, तुम्ही अगदी PhD पर्यंत, एक नुसतंच डान्स नाही तर त्याला पूर्ण एक शिक्षक म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून हा अख्खा कलाकार बनतो. आणि त्या परीक्षेची प्रोसेस असते म्हणजे अगदी 8-9 वर्षापासून ती परीक्षा सुरू होते आणि तुम्ही अकॅडमिकली साईड बाय साईड करू शकता. परत आमच्याकडे 10वीसाठी पण आता मुलांना मार्क वाढवून मिळतात सर्टिफिकेटच्या अनुसार. सो अशी प्रत्येक नुसार

0: परीक्षा घडत असते. आता ह्या ज्या मुली ज्या माझ्या ज्यांचं मी पोस्ट टाकलं होतं त्या आता विशारद पूर्ण म्हणजे डिग्री झाली त्यांची भरतनाट्यम मध्ये, आता पुढे त्या मास्टर्स करतील आणि मग त्याच्या पुढे त्यांना डॉक्टरेट वगैरे करायचं असेल त्यांचा चॉईस आहे. मग ते ऍज अ कलाकार म्हणून मग त्यांना इव्हन ह्या सर्टिफिकेट्सवरती त्यांना अनेक नोकऱ्या चांगल्या, परत विदेशात जायला त्यांना काही प्रॉब्लेम नाही, विदेशात त्यांना इझिली नोकरी मिळू शकते, ऍज वेल एज त्यांना इव्हन म्हणजे आपल्या इकडे स्कूल्समध्ये सुद्धा चांगल्या पे स्केलवर त्यांना नोकरी मिळते आणि मुळात रिस्पेक्ट खूप प्रचंड.
1: हा खूप महत्वाचा मुद्दा आपण बोललात की तुम्ही काहीतरी हजारामध्ये दोन चार पैकी एक आहात, हा मुद्दा तिथे खूप हायलाईट होतो. मॅम खरंच खूप मोठा हा विषय आहे भरतनाट्यम आणि त्याचा इतिहास हा
0: नेवर एंडिंग
1: आणि ते जिवंत ठेवणं हेच खरं तुम्ही शिक्षक आणि गुरु लोकांनी केलंय आणि शिष्यांनी केलंय. आपल्याला मध्ये मध्ये गाणी पण पेरायची आहेत म्हणून इथे एखादं तुमच्या आवडीचं गाणं घेऊयात आणि परत आपण भरतनाट्यमच्या इतिहासाकडे येऊच या. कुठलं गाणं इथं ऐकूया
0: आपण ते ऐकूया, मितवा कहे धडकने तुझसे का शंकर महादेवांचं, खूप आवडतं गाणं माझं.
1: याचे काय तुमचं आस्वादन आहे या गाण्याचं? कारण प्रत्येक तुमच्या निवडी मागे म्हणा बोलण्यामागे काहीतरी आहे.
0: मला तशी गाणी तर मला खूप आवडतात, ऍज मला म्युझिक खूप आवडतं, पण हे गाणं मी सांगते काय झालेलं. जसं तुम्ही म्हटलं ना तर मल्टी टॅलेंटेड तुम्ही म्हणताय, ओके ते देवानी दिलेलं जे काय आहे ते असंच झालेलं एका पॉइंटला की निवडायचं काय, की नक्की काय चूज करू मी, हे चूज करू की हे चूज करू, की ऍज अन ऍक्ट्रेस मी पुढे जाऊ की ऍज अ डान्सर म्हणून मी पुढे करू, ऍज अ शिक्षक म्हणून करू, इतकं कन्फ्युजन होतं. आणि अशा वेळीनं मी हे गाणं नेमकं रेडिओवरती चालू होतं मेरे

0: है बता, मग
1: तू मितवा
0: मितवा कहे धड़कने तुझसे क्या,
1: केवढं उंच गेलेलं आहे तो मितवा. आणि हे सगळं
0: सो
1: मला वाटतं ते ढूंढल्यानंतर काय सापडलं तर मितवा सापडलं, किंवा जे सापडलं ते मितवा आहे.
0: ऍक्च्युली हे सगळं मितवा म्हणजे हे सगळं माझं प्रेम आहे जे मला सापडलं, आणि आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट आय एम डुईंग,
1: वा
0: व्हेरी
1: वा,
0: हॅपी.
1: नक्की ऐकूया आपण.
0: येस.

0: थिअरीमध्ये काय काय शिकवलं जातं?
1: थिअरीमध्ये म्हणजे
0: डान्सची थिअरी
1: म्हणजे येस, खूप लोकांना हा प्रश्न, खूप चांगला प्रश्न आहे सर. ऍक्च्युली खूप लोक डान्स और पढाई हे कब होत आहे असं मला खूप जण विचारतात. नाही आमने तो कभी सुना नाही. म्हटलं असं नाही आहे, जेव्हा तुम्ही त्याच्यात जाल. माझी अशी खूप इच्छा आहे की मी खूपदा म्हणून व्हिडिओज करत असते की सांगायला लोकांना की थिअरी आहे, की मुळात भरतनाट्यम हे सुरू कसं झालं, की कुठून देवदासी प्रथेमधून ते त्याला सदिरट्टम म्हणायचे, सदिरट्टम, दासीअट्टम आणि मग भरतनाट्यम. सो ते कसं देवांना त्या स्त्रियांनी म्हणजे कसं त्या देवाला व्हायला जायच्या, पण त्या चांगल्या प्रकारे त्यांचं एक हे होतं, रिस्पेक्ट होतं त्यांना. आणि मग ई कृष्ण अय्यर म्हणून त्यांनी कसं पुढे ती कला आणली, आमच्या रुक्मिणी देवी अरंडेल ज्यांची कलाक्षेत्र ही संस्था आहे मोठी. सो कशा या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलं मुळात हे भरतनाट्यमचं, आणि भाव, राग, ताल हे मुळात भरतनाट्यम आणि भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरती आधारित असल्यामुळे त्याला भरतनाट्यम म्हणतात. आणि त्याची पूर्ण अभ्यास म्हणजे अगदी रंगमंच कसा आहे नाट्यशास्त्रानुसार, आपल्याला तर नॉर्मल हे रंगमंच माहिती आहेत, पण तीन प्रकारचे वेगवेगळे रंगमंच आहेत. परत तुमचं आपण म्हणतो की हिस्ट्री म्हणजे काय तुम्ही त्याच्यात शिकता, कसं आलं, पुढे काय झालं. परत तुम्ही हस्तक जे करता, मग आता हस्तक आपण करतो, मग आता डान्समध्ये आम्हाला वारा दाखवायचा आहे, मग कुठला हस्तक यूज होईल, मग आम्ही त्याला वायो म्हणतो. मग आता डान्समध्ये तुम्हाला मोर दाखवायचा आहे, मग मयूर आहे, मग हस्त असे कुठे कुठे तुम्ही वेगवेगळे हस्त वापरता.

0: परत तुम्ही ज्या नेक मुवमेंट्स करता, हेड मुवमेंट करता, ह्या सगळ्याला श्लोक आहेत. आणि ते सगळे श्लोक हे थिअरी आहे ना,
1: बरोबर
0: त्याच्यावरच पूर्ण आहे. आता जसं आम्ही डान्समध्ये जम्पिंग करतो, मग त्याला आम्ही काय म्हणतो, उत्प्लवन. चारी म्हणजे वॉकिंग करतो त्याला चारी म्हणतो. भ्रमरी म्हणजे ज्या व्हर्लिंग मुवमेंट्स करतो त्याला आम्ही भ्रमरी म्हणतो. तो ह्या सगळ्याची माहिती जर नसेल तर आपण डान्स करणारच कसा. सो
1: बरोबर
0: प्रत्येकाला बेस आहे. जसं आपण शाळेमध्ये एबीसीडी शिकतो, मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन शिकतो, तसं आमच्याकडे पण मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आहे.
1: वा
0: तालाचे कॅल्क्युलेशन्स आहेत आमच्याकडे, 35 ताल आहेत ज्याच्यातून आम्ही 175 ताल वेगवेगळे बनवतो. सो असा खूप अभ्यास आहे, खूप म्हणजे खूप. आणि आय विल से इट्स लाईक अन ओशन, इट्स नेवर एंडिंग.
1: पुन्हा तमन्ना मॅडम, मोठा इतिहास, त्याचे खूप टप्पे पण आहेत आणि तुमचं त्याच्यावरचा जो अधिकार आहे म्हणा, तुमचे अनुभव, तुमचे एवढे मोठे शिष्यवर्ग, त्यावर आपण बोलूच या. एक मध्ये गाणं घेऊयात एखादं तुमच्या आवडीचं.
0: हो,
1: कुठलं निवडाल यावेळेस, कुठली मितवा निवडणार?
0: मितवा नाही, जसं म्हटलं ना, मितवा निवडून झालं. आता भागे रे मन कही आगे रे मन चला जाए किधर जानू ना.
1: वा वा वा, म्हणजे आता आता स्थैर्य, तुम्ही ज्याला ठहराव म्हणता तो इथं आता आलेला आहे आणि या ठहरावाचं प्रदर्शन. तुम्ही जे काही शिकला आहात, जसं तुमच्या मुलींनी एका टप्प्यावर जाऊन काहीतरी यश मिळवलं, तसं आता मी या पडावर आहे, या ठहरावर आहे आणि मी जो आनंद घेते तो आता तुम्हाला द्यायचा आहे.
0: अगदी.
1: या गाण्याचं म्हणून तर तेच
0: असं,
1: तुमचं आणखी काही आस्वादन आहे या गाण्या?
0: आस्वादन म्हणजे हेच आहे की जसं माझं मन पळतंय, आता हे पळत चाललंय, हे तुमच्याकडे मी सोपवते, आता हे तुम्ही पुढे न्या.
1: ओके, म्हणजे पळणारा घोडा तुमच्या ताब्यात दिलाय,
0: आता तुम्ही त्याची लगाम घ्या.
1: त्याला चिमटा काढला घोड्याला,
0: अगदी
1: पळायला लागलो तो तुमच्या ताब्यात दिला,
0: तुमच्या ताब्यात दिला, आता तुम्ही बघा, यू मॅनेज नो.
1: मला वाटतं हेच परत देणं आहे,
0: देणं आहे
1: की एखाद्या पळत्याला तुम्ही कसं काबूत करणार आहात आणि त्याला त्याच्यावर मांड टाकून कसं त्याला कंट्रोल मध्ये करणार आहात. लगाम आपल्या हात नाही, दोन्ही पण गोष्टी, या लगाम पण आहे हा आणि ती गती तुम्हाला आत्मसात पण करायची, या दोन्ही गोष्टी, थांबवणंही आहे आणि पळवणंही आहे. खूप छान या मेसेज मधनं एक काहीतरी आमच्या श्रोत्यांनाही मिळालंय. नक्की आपण गाणं ऐकूया.
0: नक्की.

0: तमन्ना नायर यांच्या आवडीची आणखीही गाणी आहेत, गप्पाही आहेत, आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. तर शोध हो, आपण ऐकत होता शास्त्रीय नृत्यगुरु आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा भाग तिसरा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील बोलले.

श्रोताओं, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात. संवादकांनी सादर करते होते संजय पिशुपाळ. पद्म लहरी 378 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतोय. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 12 वाजता महिला श्रोतवर्गासाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम

आम्हा सोयरे वनचरे ही तुकोबा रायांची रचना ऐकली की आपल्या समोर उभी राहते ती हिरव्या कंच वृक्षवेलींनी नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचवणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा इतर मैत्रिणींना माहीत नसावं, तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण

0: हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाही आहे, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे आणि याची सुरुवात लेट 19th सेंचुरी 20th अर्ली सेंचुरी मध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेम मध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीम मध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षांनंतर, म्हणजे 20th सेंचुरी मध्ये किंवा 19th सेंचुरी मध्ये याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला.
0: तर
1: हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे, तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 च्या ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंड मध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला आहे हँडबॉलचा, तो अजूनही इतका फास्ट आहे. नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोपकडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 ला, भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला, तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत, ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे, त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
0: बरोबर,
1: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. मला जे सौभाग्य मला मिळालं, आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम, आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
0: वा वा वा,
1: भारतातली.
0: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
1: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की, होऊ शकतं आता माझ्या नंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते, तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
0: खूप छान विजयी ठरलात तुम्ही.
1: बिलकुल.
0: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली, काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
1: आपण लहानपणापासून गदागदी, कॅच खेळतो, तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपणचे गेम आहे, जे आताच्या लोकांना नाही माहीत. पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा, ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणार असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन, त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे, म्हणजे गोल होईल.
0: बरं,
1: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच खेळतो, कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
0: बरं,
1: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर, एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर, म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
0: बरं,
1: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
0: बरं,
1: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इतक्या फास्ट आहेत, म्हणजे टायमिंग वर खूप डिपेंड करतं. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे, आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंद

0: हातमध्ये नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं,
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉल मध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेप मध्ये तुम्हाला एअर मध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा तू घेतल्यानंतर एअर मध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं,
0: हा. तर हँडबॉलमध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो हो,
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते.
0: बरोबर,
1: आता आपण बघतोच आहे की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे. खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या, डोंगरे मॅडम. नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या. चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते. जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, त्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा, जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो. हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जे फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
1: बरं,
0: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ऍथलेटिक्समध्ये पण करू शकली आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंगमध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वीपर्यंत जिथे खो खो खेळली, 11वीमध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
1: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
0: आणि त्यांना पाहिजेच होता, रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला आहे, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे 2 क्लब होते, त्याच्या तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील. बिलकुल,
0: कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्याचमुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.

0: त्याच्याकडे मेहनत घेतली,
1: मेहनत खूप,
0: जे काही खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे किंवा तुमचं व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
1: बिलकुल.
0: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वीपर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स.

0: तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा.
1: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळली आहे मी 10वीपर्यंत.
0: बरं.
1: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
0: बरं.
1: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरलामध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं आहे. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड सिल्वर, पहिले इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन, तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
0: अगणित बक्षीस तुम्हाला मिळाली.
1: बरोबर, बरोबर. त्याच्यामुळे आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
0: हो.
1: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे आता अंधश्रद्धे निर्मूलनमध्ये, ती श्याम मानवांसोबत काम करते.
0: बरं.
1: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती, पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात.
0: हो.
1: तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
0: बरं.
1: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे, आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले आहे, म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
0: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
1: बिलकुल.
0: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
1: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टॅग. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफी मध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
0: बरं.
1: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजकाच 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदाच मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा.
0: बरं.
1: ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता.
0: हो.
1: तर हात आमच्या हातातनं आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
0: बरं.
1: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला तिथे, कॅम्प मध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
0: बरं.
1: म्हणजे खूप मेहनत करायची आहे त्याच्यासाठी, मेहनत त्याच्यासाठी त्याच्या फॅसिलिटीज जे आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहे, जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे, फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जस्ट आता कॉमनवेल्थ आता एक झालेला आहे, कितीतरी आपल्या ऍथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भलेही त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे.
0: हो.
1: तर फॅसिलिटीज वरतं, तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत

0: किंवा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड, आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे, ते ग्रीप मध्येच येत नाहीये.
1: आणि प्रत्येक आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं बेस्ट देऊ शकतो,
0: बिलकुल
1: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना, तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्प मध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं, कशी मेहनत करून घ्यायची, ते मी इथे येऊन करायची. आणि ते केल्यानंतर माझ्या क्लब मधले म्हणा, ग्राउंडचे मुलं मुली म्हणा, त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत. त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे, जी आता भवन्स मध्ये जॉब करते, ती सुद्धा इंटरनॅशनल आहे, छत्रपती अवॉर्डी आहे. अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत, आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं,
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर, नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत, कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते. या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, त्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते.
1: बरोबर,
0: ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो,
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: लवनीत मॅम, आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कसं खेळाचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असतं केवढी प्रॅक्टिस करायची, काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका, जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 मध्ये, तेव्हा शाळेची मुलं, त्यांचे वर्ग, त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड, त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं, आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना, सिलेक्टेड पोरांना, इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात, मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो, खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोट, म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग, थोडंसं खेळाकडे लक्ष देणं, कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो, कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो, हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं.
1: बरोबर,
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा, प्रत्येक कॉलेज, इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा, जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना, तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात. कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेसपेक्षा, कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते, त्याच्या घरचं वातावरण कसं आहे, त्याच्या घरी तो, कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात. आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो, ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात, टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात, इतर पॅरेंट्स लोक वेग, तो मध्ये असा गुंफलेला असतो. आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं,
1: त्यामुळे
0: त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं. मग त्याला की नाही, अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो, अपने घर के काम भी करो, अपने माँ बाप की भी बात सुनो, टीचर्स की बात सुनो स्कूल में, और अपने कोचेस की, और डिसिप्लिन में रहो, तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं. तर असं जेव्हा त्यांना कळतं की, आणि ते करून पाहतात ना, मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ, अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है, ये तो पढ़ने में अच्छा है मैडम, इसकी कोई प्रॉब्लेम नहीं है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की, आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले, खुश होतात ते बिचारे. त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना, ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया, अपने को ये मिलने वाला है, अपने को ये बताया गया, अपने को परमिशन मिल गई है, कोई बात नाही आज दोन एक रोटी खाएंगे. तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक
0: बॉन्डिंग
1: असतं, सांभाळणं खूप गरजेचं आहे.
0: जेव्हा त्यांना कळतं ना खरं, तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर,
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं, खेळ
0: गणित सोपं होतं, दोघांसाठी सोपं.
1: बरोबर, तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला, की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांच्या वरती तो पुरस्कार, आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल, मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला, आणि त्यांची तलवार,
1: बरं
0: ते असं. तर विचार करा तुम्ही, जो मुकुट आम्हाला मिळालेला तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल, आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आपण एक विरांगणा आहोत. आपण खरंच झाशीची, म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये, तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत, विरांगणा आहोत आपण, की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या

0: लोकांसाठी आपल्या लोकांसाठी तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: स्टुडंट होतो,
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे, अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला, असा एखादा प्रसंग आठवतोय?
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं. जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा, आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती. त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा, पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर. कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये सात खेळणं गरजेचं असतं पण त्यावेळेला काय झालं होतं आमच्या क्लबचे फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या, तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो. तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं.
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो, प्रत्येकाशी खेळलो, नाशिक, पुणे, मुंबई, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला सगळ्यांशी खेळलो. आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला आहे. तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा तो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर. इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे. तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्स मध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला, शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला. ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळाला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं साईकडनं स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती.
1: बरं.
0: तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारे देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकत आहेत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला. तर लवनीत मॅडम तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत?
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
3: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि

0: विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपलीही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनु या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
1: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8th असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या परिस्थिती अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
0: अच्छा, मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
1: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं एक नॅचरल प्रोसेस असते, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
0: खरंच, तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉ मध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी, दोघांकडे पण डिग्री आहे. मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थमध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिकमध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्व्हॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्व्हॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्व्हॉल्ड असतं. मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सायन्स घ्या किंवा काही करत ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअल

0: आर्टिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात. रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं, रिअलिस्टिक. तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्ट्रीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाईन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाईन करायला पाहिजे. एक सायंटिफिक आहे. तर हा झाला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आयआयटी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळं एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे झालं पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत, हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट.
1: अच्छा.
0: मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी. पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगलं एमबीए करायचं आहे किंवा परदेशात शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे, ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्याच्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे. म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे. कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिथे एआय रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे. तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआयकडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 मध्ये जे काही आपल्याला सांगितलंय की इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फेसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचं प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की

0: मी इंजिनिअरिंग करावं
1: किंवा
0: चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये युपीएससी वगैरे सगळं त्याला करायचं आहे, एमबीए करायचं आहे, लॉ करायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलंय की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड, त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिकरित्या करिअर चूज केलं जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून, त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं, इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे, किंवा त्याला मेजर बिझनेसमध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी 2 सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते, त्यांनी तेव्हा बिझनेसमध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांच्या पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडतच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सिलिंग सेशन झाले, काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा,
0: आणि खूप आनंद
1: आवड होती
0: त्याला फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो.
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं. बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते.
1: हो,
0: तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जे तुमचं आयुष्य घडवते.
1: खरं.
0: आणि त्याच्यासाठी कौन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्याने हेल्प हे होईल, हॅपीनेस आपला सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो, खरंच आहे.
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का? मग
0: बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना. असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय,

0: किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल अबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे, अनालॉजिकल अबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी अस्पेक्ट्स आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्युमेरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार, मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं,
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहितीये, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम, अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमचे स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्स मध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलर, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाहीये, आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्स मध्ये, सोशल सर्व्हिस मध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंट मध्ये मिळतंय, तुम्हाला मीडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.

0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला आयुष्यात. गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअर मध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन तेंडुलकर कधी बनला? जेव्हा का रमाकांत आसरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं ते साध्य करू शकले.
0: बरोबर.
1: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो. तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो. तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
0: बरोबर
1: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्टअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगलं प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचं रिप्लेसमेंट नाही आहे आज.
0: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे, तर काय असू शकतं?
1: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रॉबोटिक्स विथ एआय झालं.
0: अच्छा.
1: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेला आहे आज, है ना. तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्ड मध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं. असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करताय आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे. तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अवेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचंय, तर फक्त लिटिगेशन नाहीये.
0: बरोबर.
1: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्युट रिझोल्युशन झालं. त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं. मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू, तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
0: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
1: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे,

0: तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक जे काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीचे रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या, त्या मॅच होतात की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झाल्या पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर, जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना,
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे त्यांच्यामध्ये, डिसिजन मेकिंग अबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, तर त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत, तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
1: बरोबर,
0: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे आज, सगळे वर्ल्ड मधली हायएस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर कॉन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनू या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

0: नमस्कार,
1: श्रोतो, मुंबई केंद्राचं सहक्ष पडपण ऐकलं मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 700 MHz आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1 वाजला आहे. उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम, आता ऐकूयात.

दर्शना जोगदनकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या प्रधानमंत्री ताकाइची यांचं 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल संध्याकाळी नवी दिल्लीत आगमन झालं. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज त्यांना पारंपरिक लष्कर

0: करी मानवंदना देण्यात आली. मोदी त्यावेळी उपस्थित होते. जपानी प्रधानमंत्री 16व्या भारत जपान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी आले आहेत. त्यांच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाईची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी रामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी रामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर चंद्रपूर पुणे कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा निवृत्तीनाथ निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती शेतघर क्षेत्रस्ता दुरुस्ती गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा

झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पर्वतनिनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन पर्वतनिनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेनं सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला.

0: जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7ही सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमानी विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: श्रोतो, मुंबई केंद्राचं सहक्षेपण पण केलं मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 700 बँड क्लोर सॉरी न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून दुपारच्या 1:45 आणि 45 सेकंद झालेत. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात कैलास शेतसोबत.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

0: प्रत्यक्षा चित्रपटात आपण ऐकलात मोहम्मद अजीज आणि सकरांच्या आवाजातलं हिंदीवर यांचं गीत होतं. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी.
1: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, यावेळच्या सखी सेसचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटत स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लर मध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553705 आणि 2553706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

संगीतकार दिलीप सेन, समीर सेन यांनी संगीतबद्ध केलेलं हे समीर यांचं गीत होतं. आवाज होता अभिजित आणि अलका याज्ञिक यांचा, चित्रपट अचानक. आधी कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते मुस्कुरा के देख जरा या चित्रपटासाठी शांतनू मुखर्जी यांच्या आवाजातलं महबूब यांचं गीत. संगीत दिलंय रणजित बारोट यांनी.

श्रद्धा लोकसंगीताच्या कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्ञानेश्वर विठ्ठल शिंदे आणि सकर यांनी केलेलं संगीत भजन ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्राने प्रसारित केला मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रद्धा आता पुणे जिल्ह्यातल्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाविषयी जिल्हा प्रशासनानं दिलेले हे निर्देश ऐकूयात. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असं सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाच्या संदर्भातलं हे जिल्हा प्रशासनाचे निर्देश श्रोतो आत्ताच पण ऐकले आहेत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ रेडिओ ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. नेक्स्ट वेव या कार्यक्रमाचा हा उर्वरित भाग आता ऐकूयात. शांतनु मुखर्जी यांच्या आवाजातलं हे लग्न करून पहावे चित्रपटाचं गीत आहे. गीत आणि संगीत अजय नाईक.

हर्षवर्धन वाबार याने सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे हाफ टिकट चित्रपटाचं गीत होतं. क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेलं, जी व्ही प्रकाश कुमार यांचं संगीत होतं. आणि आजच्या द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. संगीतकार अविनाश विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलेल्या श्रीरंग बोटगोले गोडबोले यांच्या गीतानं, विदित पाटणकर यांना गायलेलं हे गीत ती सध्या काय करते या चित्रपटाचं,

नेक्स्ट वेव या नवीन मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ज्या चित्रपटातली गीत आपण ऐकली ते चित्रपट होते ती सध्या काय करते. हाफ टिकट आणि लग्न पहावे करून चित्रपटातलं गीत देखील आम्ही आपल्याला ऐकवलं. आवाज होते शांतर मुखर्जी, हर्षवर्धन बाबारे, विदित पाटणकर, गीत होतं अजय नाईक, क्षितिज पटवर्धन, श्रीरंग गोडबले यांचं संगीतकार, अविनाश विश्वजीत, जी व्ही प्रकाश कुमार आणि अजय नाईक. याबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो आहे. मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आपल्यासाठी सादर केला कैलास शिंदे. आता दुपारचे 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत. बरोबर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या. सारे जग वाटे हैप्पी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जीरामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जीरामजी योजना में केंद्र

0: अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 151,282 करोड़ रुपया।
1: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल। याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली। विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली। संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं। सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे। संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल। तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली। विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली। जिल्हा स्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले। विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं। लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
2: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे। वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत।
1: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला। वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली। विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती। याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं। शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली। किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली। ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर

0: तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा, महाविद्यालयं, गृहनिर्माण संकुलं, रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. T20 विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरु होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाडगाव, घटप्रभा, सरफनाला, कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 45 सेकंद झालेत. आता आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत कैलाश शिंदेला अनुमती द्या. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजले आहेत.
1: शुभ संध्या.
0: या प्रसारणाला सुरुवात करत आहोत हिंदी चित्रपट संगीतानं. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मंजिल चित्रपटासाठी योगेश यांची रचना, संगीत राहुल देवबर्मन यांचं आहे.

श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005.

0: किंवा 6 लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता जैसे को तैसा चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना ऐकूया. संगीत राहुल देवबर्मन यांचं आहे.

वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणीसारखं राहायचं. काय मग तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

आपण ऐकत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. संध्याकाळचे 5:14:40 झाले आहेत. कार्यक्रमात आता वारिस चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांच्या स्वरात वर्मा मलिक यांची रचना ऐकवित आहोत. संगीत उत्तम जगदीश यांचं आहे.

0: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: चुपके चुपके चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात ही आहे. आनंद बक्षी यांची रचना, संगीत सचिन देवबर्मन यांचं आहे.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात अखेरीला ही आहे मेरा गाव मेरा देश चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना संगीत.

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. आता 5:30 वाजता युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आलीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वन महोत्सवाची सुरुवात केली. वन महोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वन महोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळ या मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ, पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं, त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवेळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आमच्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जो दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे, म्हणून बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे.
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
2: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत आहे, तर शोधत तर मी नेहमीपासून होते. आणि जानेवारीच्या दरम्यान IVU एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं. आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
2: तर मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं कायच वय हो, मी काय लिहिणार. आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच, पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या.

0: आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन, मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे जानेवारी 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि फेब्रुवारी एंडला आम्हाला सबमिट करायचं होतं,
1: बापरे,
0: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी जुलै 2025 पासून पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालंय आजच्या जनरेशनमध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो. आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी, आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठल्या विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस, तर मग तुला कसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का. वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन 2 पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेल्या, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय आहे. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मित्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं युएसला होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं, आम्ही विसरून गेलोय की आपण का थांबायचो इकडे. तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिवअप करतायत, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे NRI एक गोष्ट आहे आणि मग काही असे जे PIO म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचा नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आईवडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आईवडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आईवडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असतं, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आईवडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, ही आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील, आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे

0: भाऊजी सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की हा आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळालेत नेहमी की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे. ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते. या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे, तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं. म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: अच्छा, तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर यशामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
0: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राईजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केलं आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेल्या आहेत. त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्या मनाने पुष्कळ बदललेला आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारण असतं असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
1: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
0: एका बाजूला झुकू नाही दिलेलं आहे, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
1: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरा वाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
0: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
1: अच्छा,
0: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ज ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
1: बरोबर.
0: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
1: अच्छा, तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचा काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
0: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असे अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे ब, तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. एक एक जण म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसीता हमारा, गुलसीता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातो? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतो, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्म

0: भूमी त्या कारणावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं की विचार करायला लावावा. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपलं ते गाणं ऐकायचा इम्पॅक्ट जो होता त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना. आता ते काँग्रेस म्हणायच्या आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावा ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं. कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
1: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
0: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान मिळेल.
1: आता मला असं सांग ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार. कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची. ती कळायला हवी. मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत. काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: बरोबर. म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
0: बरोबर.
1: अच्छा आता मला सांग ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केला. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही अशा काही लोकांना मी ओळखते. त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो. आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझ्या या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः युथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरते शेवटी असं सांग की तू युथ आहेस तर आता तू लेखिका सुद्धा आहे तर आपल्या तू युथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण हे का करतोय, नक्की का करतोय, कोणीतरी सापडेल तो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं हे त्यांनी नक्की शोधून काढावं. कोणानं कोणाला प्रश्न विचारून मुख्यतः हे एक सजेशन राहील आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक जी एका पुस्तकाची लेखिका आहे अतिशय कमी अशा वयात. रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.

मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: Ambassador Harish Parvathaneni said, "A terrorist is a terrorist," and emphasized that the counter-terrorism efforts should not be weakened by false equivalences or politicized narratives.
1: India has been a victim of cross-border terrorism for decades. Our people have paid a terrible price, and this experience has shaped India's zero-tolerance approach. Irrespective of any grievance, political cause, or strategic calculation, terrorism in all its forms and manifestations must be condemned unequivocally. India has worked to strengthen the global focus on terror financing. We have supported capacity building, South-South cooperation, and strengthening of multilateral frameworks. India believes that counter-terrorism should not be hollowed out by false equivalences or politicized narratives.
0: Governor of Bihar, Lieutenant General retired Sayyed Atta Hasnain, and Minister of State for External Affairs Pavitra Margarita will visit Iran tomorrow to attend the funeral ceremony of the late Supreme Leader of Iran, Grand Ayatollah Sayyed Ali Khamenei. The southwest monsoon today has further advanced into entire Delhi, some more parts of Gujarat, remaining parts of Uttar Pradesh, most parts of Madhya Pradesh, Haryana, Punjab, and some parts of Rajasthan. And that is the end of this news bulletin.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:10 झाली आहेत. आज यानंतर आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आता जाणून घेऊया रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 कामगार सभेचा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शेळी पालनात विविध आजारांवर पारंपरिक आणि स्थानिक उपचार याविषयी बायफ संस्थेचे शेळी वीर्य प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉ विलास टाकळे यांच्याशी प्रिया बेल्हेकर यांनी साधलेला संवाद. कृषीवाणी सदरात तूर लागवडीचं सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयी माहिती आणि बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. 7:15 एक कलाकार. आजचा कार्यक्रम आशालता वाबगावकर यांच्यावर केंद्रित आहे. 7:15 स्पॉटलाईट. 9:30 कंट्री वाईड. 9:45 इन्साईट्स. 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीत सभेचा कार्यक्रम. या अंतर्गत अमल अँटनी यांचं सुगम गायन आणि माघी लोकचाक्यार कुथू. रात्री 10:30 रेडिओ सेटवरून ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत द ओव्हल लंडन इथं इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन. उद्या आहे शुक्रवार 3 जुलै 2026. 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक श्रीगणपती अथर्वशीर्ष भालचंद्र करंबेळकर आणि सहकारी यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन यात काही भक्तिरचना आणि 6:25 चिंतन या सदरात शुभदा मुळे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी सदरात अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन याविषयी माहिती. आरोग्यम धनसंपदा सदरात 6:45 लहान मुलांवरील विविध शस्त्रक्रिया याविषयी माहितीचा भाग तिसरा तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. तर परिसर सदरात 6:50 नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते रोशन जाधव. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. 7:07 विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. तर 7:50 स्वामिनी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती हा संस्कृत पत्रिकेचा कार्यक्रम. यामध्ये डॉक्टर आशा गुर्जर यांची संस्कृत कथा अव्यय अपव्यय तसंच सौंदर्य लहरी स्तोत्र परिचय पंकज पवार. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. 10:00 गांधीवंदना लेखन जयदेव डोळे यांचं. सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीताच्या काही ध्वनिमुद्रिका. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी पौर्णिमा धुमाळे यांचं गायन राग विभास. विशेष गीतगंगा ऐकता येईल 11:30. यामध्ये शास्त्रीय नृत्य

0: टगोरू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या तमन्ना नायर यांच्याशी गप्पा आणि गाणी भाग चौथा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता स्त्री आरोग्याची 52 भाग 27 तज्ज्ञ सहभाग डॉ वैजयंती पटवर्धन यांचा. आवली आकाशाची सावली भाग 10 लेखन अनुराधा म्हात्रे, सहभाग प्रसाद कुलकर्णी आणि अनुराधा म्हात्रे यांचा. संस्कृतीच्या पाऊलखुणा भाग 88 प्राचीन भारतीय शास्त्रसंपदा या अंतर्गत आयुर्वेद याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची डॉक्टर निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत भाग 3. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची आहे. दुपारी 1 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम, संध्याकाळच्या सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, युववाणी या युवक मित्रांसाठी कार्यक्रमात 5:30 स्टेट युन्ड या सदरात चार्टर्ड अकाउंटंट डेच्या अनुषंगानं रंग माझा वेगळा या सदरात चार्टर्ड अकाउंटंट म्हणून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या अपूर्वा सोलापुरे यांच्याशी स्वप्न ते सिद्धी या खास कार्यक्रमात दिशा जोशी यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 स्वस्थ भारत कार्यक्रमात हर्निया कारण लक्षण आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत, निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे. 7:15 विधिमंडळ समालोचन. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात 4 जुलै या जागतिक सहकार दिनाच्या अनुषंगानं सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत, कृषीवाणी सदरात अवर्षणग्रस्त परिस्थितीत ऊसाचं व्यवस्थापन याविषयी माहिती आणि बाजारभाव. सादरकर्ते धीरज केदारी. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर. 10:30 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म अंतर्गत विदुषी पौर्णिमा धुमाळे यांचं गायन राग मारुबिहाग. आमची अन्य बातमीपत्र नियोजित वेळी ऐकता येतील. ही होती रूपरेषा.
1: मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेशचा विषय आहे मीच माझी राणी. काय ना, कधी कधी वाटतं स्वतःला आनंद मिळेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या. मग कधी पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे लाड करून घ्यायचे, कधी मनसोक्त खरेदी करायची, फिरायला जायचं, आवडीचे पदार्थ खायचे, किंवा छान वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन मस्त पुस्तक वाचायचं, सुंदर संगीत ऐकायचं, अगदी राणी सारखं राहायचं. काय मग, तुम्ही काय करता स्वतःसाठी? आम्हाला जरूर सांगा. सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 7 तारखेला सकाळी 11 वाजता 2553-1705 आणि 2553-1706 या फोन नंबरवरून. विषय मीच माझी राणी.

0: श्रोते हो, छोटं कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय, पण आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये कुटुंब नियोजनाचा अर्थ आणि व्याप्ती अधिक वाढतीये. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त लोकसंख्या स्थिरीकरण म्हणजे नेमकं काय, कुटुंब नियोजन मातेच्या आणि बालकांच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे, पुरुषांचा सहभाग, तरुणांसाठी प्रजनन आरोग्य शिक्षण या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. आपल्याशी संवाद साधणार आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर चारुलता बापये. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025317005 किंवा 6. लोकसंख्या स्थिरीकरणात कुटुंब नियोजनाची भूमिका याविषयी जाणून घ्यायला नक्की फोन करा आणि सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात हॅलो डॉक्टर.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कामगार सभेचा कार्यक्रम.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रुती हो आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉल जी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूझ, तसे नंतर चर्चचं जी एनजीओ आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बरं.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण.
0: बरं.
1: म्हणजे ज्या गरजू महिला आहेत, वस्तीत राहतात, त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही.
0: बरं.
1: पण आमचा मुख्य हेतू आहे काय, बीएमसी कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
0: बरं. पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
1: सुरू
0: आणि कसं केलं?
1: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे.
0: बरं.
1: पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईन झाली ना तेव्हापासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटर मधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे बीएमसी मधून सेंटर दिलं.
0: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
1: होय होय. महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत. प्रायव्हेट नाही म्हणजे महापालिकेच्या म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते, 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
0: पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
1: हा, सुरू कसं केलं तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत, घरातून बाहेर पडत नाहीत, अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे, प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
0: बरं.
1: हा, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
0: बरोबर.
1: हा, मग त्या महिला तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
0: बरं.
1: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही

0: 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील, हां, आणि कंटिन्यू भरलत की 6 महिन्याने तुम्हाला BMC कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हां, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांचे आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाबदारी. नंतर बायका तयार झाल्या, तयार झाल्यावर आम्ही त्यांना BMC मध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहेत त्यांना जाऊन भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत भेट दिली, तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
1: बरं,
0: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्याला त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या, नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे. पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात. हा, आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांदा बाहेरून कर्ज घ्यायचे 5% 10%.
1: बापरे.
0: हो, आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
1: हो, बरोबर.
0: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे भरायचे.
1: बर.
0: हो, तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काही हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि BMC कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20 हजार, 15 असल्या तर 30 हजार. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्षे झाली गटाला की त्यांना सबसिडी मिळते. सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो, आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी BMC मधून जी सबसिडी मिळते ना, ती त्यांना परत द्यायला नको. लोन घेतात ना, ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा, आणि ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होता तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही, करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही, असं आहे. आणि तसंच BMC कडून त्यांना ट्रेनिंग मिळतात, यंत्रसामुग्री मिळते. दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घर घंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन, असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो, तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या.
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो तर ते करण्याचं, सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटलं?
0: कारण एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात. पण काही जण पगारासाठी करतात, तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा, आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातं ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कशा आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे, असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो, आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो. काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही, तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो, तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली, तर मी बोलली तू कुठे चाललीस, तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये, तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेसे हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात, एक तर माझा असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली. पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहे

0: फादर ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे,
0: झाल्या पाहिजे. आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो, गरज नाही, कारण त्यांना बघा बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात, आणि आता ते उद्योग करतात तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात, त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बर,
0: हो, एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं, आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहेत, ते संपले की आमचं संपलं मग. असं हो,
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहितीये, आता बघा BMC कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा, तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे, आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडती द्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात हा तिला मिळालं मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो, तुम्ही ना आता भरला आला नाही ना, पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर,
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं, तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहितीये, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. BMC मध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर,
0: हा, जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय, असं वाटतं. पण त्यांना आमची कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं,
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं. खूप बरं वाटतं आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो, म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत गट नाही, आमच्या संस्थेमध्ये सगळं रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काय केलं जातं. परत आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर,
0: हा, म्हणजे त्यांना बघा पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काय शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं, पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो, का त्याचा फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिना, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे,
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाली की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहितीये, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही, सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही, असा नियम आहे.
1: बरोबर,
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहे 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर, जेव्हा हे आता एवढं काम चालतं तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ती आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना BMC चे सर, CDO वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का तर आता तुमच्या पैसा जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर,
0: उद्योग करा, उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं, आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत, म्हणून तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना, आणि ते घर

0: सुट्टी मशीन वगैरे का देतात तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हावा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉल जी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हा, आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम ठेवतो.
1: बरं.
0: हा, प्रोग्राम ठेवला ना, जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन घ्या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असा असा फायदा आहे तुम्ही याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात का, कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना. आता पहिले तयार होत नव्हत्या एक दुसऱ्याचं, अरे बापरे ती मिटिंगला जाते, ती आशा किरण मध्ये जाते, ती चांगलं कपडे वगैरे घालून ती लोक कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात, मग तिथून आम्ही सुरुवात करतो. त्यांना एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊ. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हावा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचा मिळतो ना फायदा तो तुम्ही घ्या, असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत, घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकवल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बरं. हो, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं.
0: हा, कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मिटिंगला, इथं 10 महिला राहतात तर 11 घराकडे आम्ही राहतो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग घेताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात?
0: पहिला कसं असतो म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, 4 वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत, तेव्हा नंतर ना ते आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहे, तर आता तिथे कसं महिला आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करू ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती, तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाइम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो आणि तिथं ना सगळी कामं केली जातात, सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बर बर. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जी, आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर ह्या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हा, अवश्य देईन मी नंबर, पण आपण असं रेडिओवर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते, आणि असे नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे. हा, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एज इस्ट मध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हा, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या, 99

0: 6746 7946.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967467946.
1: मंडळी जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपले जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात. आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉलजी. आणि आता शेवटी जाता जाता आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं. जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे. का? कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घ्या. कुठून पण आम्हाला माहिती मिळू दे की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा. मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन.
1: हा
0: म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हा ओके.
1: एस्कॉलजी खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण या संबंधी तुम्ही जितकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हे तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
0: हर्षदा मॅडम, मला इथे यायला जो चान्स दिला ना त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभेचा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार मीना खडीकर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी एक संदेश.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन कुक्कुटपालन मासेमारी दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषी मंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा अर्धा एकर करा किंवा कोणा सातबारा करू नका हा उद्देश आमचा नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख पण नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून

0: डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथं महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती. त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाग

0: सरकारनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र. 7:10 झाली आहेत. आता ऐकूया पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश आत्ता आपण ऐकले.
2: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
3: गॅस्ट्रो कॉलरा कावीळ हे रोग टाळण्यासाठी
2: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
3: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
2: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
3: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
4: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
5: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
6: 2 डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
6: काय,
4: स्वतः पासून सुरुवात कर.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आता 7:15 विधिमंडळ समालोचन आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषी मंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारण्यासाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब

उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवताडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न

0: यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला. कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,900 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52च्या भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसंदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरु केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत

0: पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात तिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल, असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल, असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं सहक्षेपित केला. 7:30 आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. माझं घर माझं शेत.

0: मंडळी रामराम. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ 1948, 2 जुलै 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात यासोबत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेनं कळवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. कार्यक्रमात आता शेळी पालनात विविध आजारांवर पारंपरिक आणि स्थानिक उपचार याविषयी बायफ संस्थेचे शेळीवीर्य प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉक्टर विलास टाकळे यांच्याशी प्रिया बेल्हेकर यांनी साधलेला संवाद ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण शेळी किंवा मेंढी पालनामध्ये विविध आजार जे येतात त्यावर पारंपरिक आणि स्थानिक उपचार कोणते आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्याला वायफ उरळी कांचन इथल्या संस्थेमधील शेळीवीर्य प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉक्टर विलास उत्तमराव टाकळे हे मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी बंधूंनो, आपण सर्वजण जाणतोच की शेळी ही गरिबांची गाय आहे. शेळी पालन करताना आपल्याला जास्त खर्च लागत नाही किंवा जास्त जागेची पण आवश्यकता नसते. आणि ही शेळी आपल्याला दूध, मांस, त्यानंतर आपल्याला लोकर अशा अनेक गोष्टींसाठी आपल्याला ती फायदेशीर ठरते. पण शेतकरी बंधूंनो, हे शेळी पालन करताना तिचं आरोग्य, तिचं लसीकरण करून घेणं किंवा तिच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळेच आज आपण सरांशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. सर, तुमचं स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सुरुवातीला मला असं सांगा की महाराष्ट्रामध्ये शेळी पालनाला काय महत्व आहे?
2: आज आपण जाणतो की मॅडम, ग्रामीण भागात आजही बहुतांश शेतकरी ते शेळी आणि मेंढी पालनावर आपल्या उपजीविकेसाठी, उदरनिर्वाहासाठी आणि उत्पन्न किंवा पोषणासाठी हे अवलंबून आहेत. आधुनिक पशुवैद्यकीय सुविधा आजही सर्वत्र भागात आपल्याला सहज उपलब्ध होत नसल्याने अनेक वर्षापासून जे आहे चालत असलेले पारंपरिक पशु औषध पद्धती, जे आपल्या वडिलोपार्जित फॅमिलीकडून आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं, ते पारंपरिक औषध पद्धती गावात सहज उपलब्ध असल्यामुळे जनावरांवरती जर वेळेत उपचार न झाल्यामुळे ते जनावर दगावायची, त्याला आपण एक फर्स्ट एड म्हणून जे जनावरांना इजा आपण जी कमी करू शकतो, त्याच्यासाठी एक जे आहे शेळी पालनात हे पारंपरिक औषध पद्धती आणि स्थानिक उपचार हे याचं महत्व हे अनन्यसाधारण आहे. आता यामध्ये मूळ जर आपण पाहिलं, जे वैदू लोक असतात गावामध्ये, आजही काही जे आपल्याकडे वनस्पतींपासून, जे इतर स्त्रोतापासून, आपल्याला निसर्गाच्या स्त्रोतापासून जे औषधी उपयुक्त जे काही घटक आहेत त्याच्यापासून काही औषधी जे आहेत वेगवेगळ्या समस्यांवर जे आहेत आपल्याला शेळी पालनामध्ये त्यावर उपयुक्त ठरू शकतात. आज आपण जाणतो की ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पशुवैद्यकाची सेवा उपलब्ध नसल्यामुळे किंवा वेळेत पशुवैद्यक उपलब्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांना जे आहे जनावर दगावल्यामुळे फार मोठे नुकसान सहन करावे लागते.
1: बरोबर आहे.
2: आता शेळी आणि मेंढी पालनात हा एक पूरक व्यवसाय आजही आपण किफायतशीर म्हणून ठरलेला आहे, पण उपजीविकेसाठी हा शेळी पालक नेहमी हा पशुवैद्यकांवर आणि इतर स्तोत्रावर अवलंबून राहिलेला आहे. आजच्या वाढत्या जागतिकीकरणामुळे स्त्रोत कमी असल्यामुळे आणि ओव्हर एक्सप्लॉयटेशन ज्याला आपण म्हणतो, नैसर्गिक स्त्रोतांचा अतिवापरामुळे शेळी पालन हा व्यवसाय जो आहे कमी होत जाताना दिसून येतो. पण शेळी पालन

0: हा आता फक्त सामान्याचाच व्यवसाय नसून ह्याच्यामध्ये अर्बन एरियाजमध्ये जसं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये स्टॉल फीडिंग जे बंदिस्त शेळी पालनाचं जे एक नवीन प्रणाली जी आहे हे मोठ्या प्रमाणात अवगत होत आहे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञानामार्फत जे आपण आज आपण बघतो की गायरान आणि हे आपल्याकडे भरपूरसे गायरान डोंगराळ भागात आपल्याला उपलब्ध होते पण जमिनीभाव यांनी नैसर्गिक स्त्रोतांच्या अतिवापरामुळे ते स्त्रोत कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी हवालदिल झालेला आहे. आता
1: हो
0: ह्याच्यासाठी आता ह्याही कारणामध्ये जर शेतकऱ्यांच्या शेळीला जर एखादा आजार झालाच तर तो एकदम डिपेंडंट होऊन जातो. त्यासाठी वेळेत जर पशुवैद्यकाचा उपचार जर नाही मिळाले त्याच्यासाठी आपल्याला पारंपरिक औषधी पद्धतीचा प्रणालीचा अवलंब करणे ही काळाची गरज ठरली. आज आपण पाहतो की अँटीबायोटिक रेझिस्टन्स आपल्यात खूप आलेला आहे. हा एक मोठा इश्यू आहे, जागतिक स्तरावर आपल्याला पाहायला मिळतो. आता पारंपरिक औषधीला आपण इथनो वेटनरी मेडिसिन म्हणून पण संबोधतो ज्याच्यामध्ये फळं वनस्पती झाडपाला नैसर्गिक स्रोतांपासून जे काही आपल्याला घटक मिळतील त्याच्यापासून जे वेगवेगळ्या समस्यावर आपल्याला जे औषधी वापरता येतात ते आपल्या पारंपरिक औषधी पद्धती किंवा स्थानिक उपचार जे घरगुती आपल्याकडे काही घटक असतील त्यापासून आपण शेळीला आपण ते वापरू शकतो.
1: सर, शेळी पालन करताना शेळींमध्ये कोणकोणते वेगवेगळे आजार येतात आणि त्यावर काय उपाय करता येतात?
0: आता शेळी पालन करताना शेतकऱ्यांना सगळ्यात मोठं नुकसान आणि हे सहन करावं लागते तर जनावरांना विविध प्रकारचे आजार होणे. आता त्या आजारामध्ये एकतर विषाणूजन्य आजार आहेत,
1: बर,
0: त्याच्यामध्ये जीवाणूजन्य आजार आहेत, बुरशीजन्य आजार आहेत किंवा इतर आजार जे
1: संसर्गजन्य.
0: इन्फेक्शन हा
1: हां
0: संसर्गजन्य सोडून इतर आजार जे जसे की आपण पोटदुखी असेल,
1: बर.
0: जुलाब असतील, रक्त कमी होणे, वजन न वाढणे, श्वासनलिकेचे समस्या आहेत, प्रजननाविषयी काही समस्या आहेत, अशा विविध आजारांवर आपल्याला जे आहे वेगवेगळ्या औषधी ह्या निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता त्यामध्ये पारंपरिक औषधीचं महत्व जर सांगायचं झालं तर आपल्याला ते सहज निसर्गामध्ये उपलब्ध आहे, त्यावर लागणारा खर्च आणि पण कमी आहे आणि ते आपण सहजरित्या ते उपलब्ध करून आपल्या शरीराला ते देऊ शकतो आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट आपल्या जनावरांवरती होत नाही आणि अँटीबायोटिक रेझिस्टन्स जो आज महत्वाचा जो घटक आहे त्याच्यावरही आपण नियंत्रण ठेवू शकतो. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक समस्यांसाठी वेगवेगळे जे उपचार आहेत पारंपरिक पद्धतीमध्ये उपलब्ध आहेत.
1: बर सर, मला एक सांगा की शेळी पालनामध्ये तुम्ही आतापर्यंत आम्हाला सांगत आलाय की पारंपरिक औषध प्रणाली महत्वाची आहे, तर याचं नेमकं काय महत्व आहे?
0: आता पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये आपण निसर्गातून मिळणाऱ्या स्त्रोताचा घटकाचा वापर केल्यामुळे एकतर त्याचं आपल्याला सहजरित्या त्या गावात उपलब्ध आणि त्याचं आपल्याला पशुवैद्यकाच्या उपचारासाठी अवलंबून नाही राहावं लागत. वेळोवेळी आपल्या जनावरांवरती उपचार होतात,
1: पण त्याची माहिती असणं फार
0: माहिती
1: महत्वाचं आहे.
0: असणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रत्येक आजारावरती प्रत्येक वनस्पती हे वेगवेगळं काम करते. आता त्यामध्ये इथनो वेटनरी औषधे जे आपल्याला भारतामध्ये वेगवेगळ्या बायफ संस्थेनी आणि इतर संस्थेनी वेगवेगळ्या आजारावरती वेगवेगळ्या वनस्पतींच्या घटकाचा जो उपयोग आहे तो त्याच्यामध्ये नोंदणी करून ठेवलेले आहे जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला तात्काळ प्रथमोपचार करता येतात. पारंपरिक आणि सांस्कृतिक ज्ञान जे आपल्याला पिढ्यांपासून मिळाले आहे ते नोंदणी त्याची पण नोंदणीकृत माहिती आपल्याला आजकाल पाहायला मिळेल. आता ह्यामध्ये विशिष्ट आजारामध्ये आता कोणते आजार आणि त्यामध्ये कोणते पारंपरिक उपचार केले पाहिजेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये सर्वात महत्वाचं जर आपण घेतलं तर पचनाविषयक जर आजार आपण घेतले तर डायजेस्टिव्ह सिस्टीम संबंधी ज्याच्यामध्ये अतिसार आहे, पोटदुखी आहे, पोटात गॅस जमा होणे आहे तर असे काही आजार आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अतिसार हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो, एकतर संसर्गजन्य रोगापासूनही असू शकतो किंवा असं नॉर्मली डायजेशन बिघडलं किंवा इनडायजेशन झालं किंवा आपल्या खाद्यप्रणाली द्वारे जर आपण जनावरांना त्याच्यामध्ये चेंज केलं त्यामधून पण आपल्याला जनावरांमध्ये डायरिया पाहायला मिळतो. आता वारंवार ह्यामध्ये अतिसारामध्ये लक्षणे आपल्याला माहिती आहे की दुर्गंधीयुक्त पातळ असे वेगवेगळे शेळ्यांना लेंड्या न टाकता गायीसारखं शेण टाकणे किंवा पातळ जुलाब करणे हे लक्षण आपल्याला दिसतात. तर ह्यामध्ये पारंपरिक उपचार जर आपल्याला करायचं झालं पचनाविषयक जर आपल्याला अतिसार ह्याच्यामध्ये जर उपचार करायचा तर बेसिक जे आहे बेलफळ काढा. बेलाचं फळ एक फार अत्यंत महत्वाचं आहे. बेलाच्या फळामधला जो गर आहे ज्याचा आहे तो गर पण आपण खाऊ घालू शकतो किंवा त्याचा काढा ज्यामध्ये आपण बेलाचा गर हा 50 ग्रॅम त्याच्यामध्ये 1 लिटर पाणी उकळायचं आहे आणि

0: कमीत कमी 150 ते 250 ml जे आहे मोठ्या जनावरांना पाजायचं आहे. दुसरं मिश्रण जे आहे हिरडा पावडरचं मिश्रण आपण देऊ शकता, त्यामध्ये 5 ग्रॅम ही हिरडा पावडर मिश्रण आहे आणि 100 मिली ताक जे आपण गाईचा असो किंवा म्हशीच्या दुधापासून बनवलेलं ताक आहे त्या हे मिश्रण आपण जे आहे दिवसातून 2 वेळा जे आपल्याला मोठ्या जनावरांना द्यायचं आहे शेळीला. याच्या व्यतिरिक्त मेथी पाण्याचा काढा सुद्धा आपण कुळून शेळीला देऊ शकतो, ज्यामुळे ऊर्जा पण मिळेल आणि जे आहे अतिसार आणि जे इंडायजेशन झालेलं आहे ते आपल्याला कव्हर करता येईल. ह्या व्यतिरिक्त सर्वात साधारण उपाय केळी आणि केळीची पानं जर आपण 2 मोठी केळी जर आपण जनावरांना दिवसातनं खाऊ घातल्यात तर ह्याच्या थ्रू पण आपल्याला जे आहे जनावरावरती अतिसार हे रोखता येऊ शकतात. दुसरा जर उपचार जर आपला बघितला तर दुधी भोपळ्याचा रस पण आपण यावरती फायदेशीर आहे. त्यामध्ये दुधी भोपळ्याचा रस जे आहे आपल्याला 50 ते 100 ml आपण ताजा रस दिवसातून 1 ते 2 वेळा जर पाजला कोमट पाण्यातून तर शोच जुलाब हे थांबण्यास मदत होते आणि शेळी पुन्हा जी आहे लेंडीवर येण्यास मदत होते.
1: सर, शेळींमध्ये जेव्हा जंत संसर्ग होतो तर त्यासाठी आपण काय स्थानिक उपाय करू शकतो?
0: हो, जंतांसाठी आपल्याकडे पारंपरिक औषधी आहेत. त्याच्यामध्ये जंतांमुळे मुख्य जे नुकसान आहे शेतकऱ्यांचं जे होते शेळी पालनामध्ये जे करडांचं वजन न वाढणे, केस गळणे, शरीरावरची चमक जाणे, रक्ताचं प्रमाण कमी होणे आणि याचा प्रभाव म्हणून जे काही आपण पोषण मूल्य देत असतो ते सगळे पोषण मूल्य हे जनता शोषून घेतात, जेणेकरून त्यामुळे शेळी जी असेल वैयक्तिक शेळी असेल त्यामध्ये प्रजननाचे अडथळे, व्यंधत्व ह्या समस्यांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर पारंपरिक उपचार आपण जर जंत संसर्गाचा आपल्याला करायचा असेल तर करंज पानाचा काढा 50 ते 100 मिली आपण हा बनवून त्या शेळीला द्यायचा आहे. लसूण प्लस गुळ हा एक प्रभावी आणि अत्यंत उपयुक्त असा घटक आहे जो आपण सहजरित्या आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो. आपल्याला फक्त 4-5 लसणाच्या पाकळ्या 3 आणि 10 ग्रॅम गुळ हे याची पेस्ट बनवून जनावरांना जिभेवर सकाळी 80 पोटी खाऊ घालायची आहे, जेणेकरून सगळ्या जंतूचा प्रभाव आपल्याला दिसेल. ह्या व्यतिरिक्त आपण आपल्या जनावरांची लेंडी परीक्षण करून सुद्धा या औषधोपचाराची जी आहे इफिकसी आपण चेक करू शकतो. दुसरं आहे पपई बियाचं पावडर सुद्धा आपण 5 ग्रॅम जे आहे ते देऊ शकतो. या व्यतिरिक्त बाबळीची कोवळी पाने आठवड्यातून 2 वेळा आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो. कडुनिंबाचा पाला जवळपास 50 ते 100 ग्रॅम पाला जर आपण काढला आणि त्याची पेस्ट बनवून जर जनावरांना खाऊ घातलीत हे एक उत्तम आणि उपयुक्त असं साधन आहे जे आपल्याला माफक दरात आणि कुठेही मिळणार आपल्याला जे औषध आहे ते देऊ शकतो आपण.
1: आणि शेळीमध्ये सर जेव्हा श्वसन विकारासंबंधी आजार येतात त्यावेळी त्याला काही पारंपरिक उपाय आहेत का? आणि श्वसन विकार शेळ्यांना का होतात?
0: एकतर श्वसन विकार जर आपण पाहिलं सगळ्यात महत्वाचं शेळीसाठी सगळ्यात महत्वाचं जर कुठली सिस्टीम असेल तर ती श्वसनाची सिस्टीम म्हणजे रेस्पायरेटरी, ज्यामध्ये बहुतांश करड्या पारड्यापासून ते वयक शेळ्या या श्वासनलिकेच्या 10 किंवा श्वसनासंबंधीच्या विकारामुळे या दगावतात. सगळ्यात महत्वाचं गोठ्यातील व्हेंटिलेशन आणि स्वच्छता. गोठ्यात जर व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल, जसं की मी नमूद केलं की शेळ्यांच्या मलमूत्रामध्ये अमोनिया गॅसचं उत्सर्जन जास्त प्रमाणात होत असतं, जर गोठ्यात व्हेंटिलेशन प्रॉपर नसेल तर गॅस हा जास्त विसर्जित होऊन गोठ्यात साठवल्यामुळे गेल्यामुळे तो नाकाद्वारे परत शेळ्यांच्या गेल्यामुळे तर श्वसनाचे आजार जास्त होतात. आणि गोठा कोरडा नसल्यामुळे गोठ्यातून ओल्या गोठ्यामुळे जनावरांना अजून वेगवेगळ्या आजाराची लक्षणे आपल्याला पाहायला मिळतात. त्यासाठी उपयुक्त आपण जर चुन्याचा शिडकाव जर गोठ्यात केला, गोठा कोरडा ठेवला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची जी रोगाची लागण जी आपल्या जनावरांना होणार नाही. आता श्वासनलिकेसंबंधी जे आजार आपण पाहतो सर्दी खोकला ह्या संबंधी जर प्रभावी औषध जर आपल्याकडे कुठे असेल तर त्याच्यामध्ये तुळशीचा काढा जे आपण घेतो तुळशीची पाने रानतुळस आपण घेतो त्याची 50 ते 100 मिली आपल्याला काढा बनवायचा आहे आणि तो कोमट पाण्यात आपल्याला शेळीला द्यायचा आहे. गुळ हळद आणि सुंठाची एक मिश्रण बनवून आपल्याला आपल्या जनावरांना द्यायचं आहे. त्यामध्ये गुळ आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचा आहे, हळद 5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि सुंठ 5 ग्रॅम घेऊन ह्याचं एक मिश्रण बनवून आपण जनावरांना पिण्यास देऊ शकतो. आडुळसा रस जवळपास आडुळस्याच्या पानाचा रस किंवा काढा सुद्धा आपल्यावर उपयुक्त ठरू शकते. जवळपास 10 ते 15 मिली आपण जवळ जनावरांना हे जे आहे औषध आपण पाजू शकतो. या व्यतिरिक्त निमोनियासारख्या आजारावर आपल्याला उपयुक्त आहे गुळवेलचा काढा दिवसातून आपण 2 वेळेस देऊ शकता. लसूण तेल मालिश जे आपल्याला फुफ्फुस आहेत उलट्या दिशेने आपल्याला कापूर लसूण किंवा निलगिरीचं तेल जर आपण लावून जर जनावरांच्या फुफ्फुसाला उलट्या दिशेने मालिश केलात तर ह्याच्या पण फुफ्फुस दाह कमी होण्यास आणि श्वास घेण्यास जो अडथळा

0: जनावरांना होतो तो पण आपल्याला कमी दिसून येईल.
1: अच्छा, शेळी पालनामध्ये प्रजनन आणि प्रसूती विषयी सुद्धा काही अडचणी असतात, तर त्यावर आपण काय स्थानिक उपाय करू शकतो?
0: आपल्याला जसं माहिती आहे की एक उत्तम प्रजनन आणि पुनरुत्पादन हेच एक साधन आहे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी. आता प्रसूतीनंतर वेगवेगळ्या समस्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते, जसे की जार अडकणे, ज्यानंतर शेळी वेळेवरती माजावर न येणे, किंवा शेळ्यांमध्ये काही अशक्तपणा दिसून येतो, शेळी प्रसूतीनंतर शेळींमध्ये व्याल्यानंतर काही पोषण मूल्याच्या कमीमुळे शेळीच्या शरीरामधील हाडं दिसायला लागतात, त्यासाठी शेळी कमजोर होऊ नये म्हणून आपल्याकडे काही उपाय आहेत. त्यामध्ये गूळ व खोबरे हे 100 ग्रॅम आपल्याला मापात घ्यायचे आहेत, त्याचे लाडू बनवून आपण त्याला देऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मेथी दाणे जर आपल्याला गुळामध्ये आपण जर मिक्स करून दिलात, 50 ग्रॅम मेथी दाण्याचे जर आपण आणि त्यामध्ये जर शेंगाची टरफलं तुम्ही जर मिक्स करून जर देत असाल तर एक उपयुक्त साधन आहे शेळ्यांमधील प्रसूती पश्चात आपल्याला जर ऊर्जा वाढायची असेल तर. या व्यतिरिक्त खजूर दूध मिश्रण आहे गाई, आपण देऊ शकता. 2-3 खजूर कोमट पाण्यात आपण भिजू शकता, त्यामध्ये 100 ते 150 ml पाणी आपल्याला मिक्स करायचे आहे, किंवा दूध आपण मिक्स करू शकता आपल्याकडे दूध नसेल तर. ह्याचं मिश्रण जर आपण शेळ्याला देत असाल किंवा त्याची पेस्ट बनवून किंवा ज्यूस बनवून जर आपण दिलात तर एक उत्तम साधन आहे शेळ्यांना. कॅल्शियमसाठी आपल्याला शेळ्यांमधील कॅल्शियम जर वाढवायचं असेल, कमजोरी होऊ नये म्हणून, दुधाचं उत्पादन घट होऊ नये म्हणून, त्यासाठी आपण व्याल्यानंतर शेळीला कुठल्याही प्रकारचं उकडलेलं धान्य हे शेतकऱ्यांनी देऊ नये, जेणेकरून शेळीला पचनासंबंधी आजार होऊन शेळी दगावण्याची शक्यता असते. जर आपल्याला द्यायचंच असेल तर चुन्याची निवळी आपण बनवू शकतो, त्याचं पाणी जर शेळीला दिलात तर एक उत्तम स्रोत आहे कॅल्शियमचा, जेणेकरून शेळीला जे आहे निरोगी राहण्यास आणि आजारी न पडण्यास मदत होईल. आता दुसरं जर आपण पाहिलं तर वार अडकणे ही फार मोठी समस्या आहे. त्यामध्ये जर कुठल्या शेळीमध्ये जनावरांमध्ये वार अडकला असेल तर वार आपण अडकणे कधी म्हणतो, जनावर वेल्यानंतर कमीत कमी 4 ते 8 तासाचा वेळ घेतं की आपल्याला त्या पश्चात जर झार अजूनही जनावरांमध्ये टांगत असेल, जेव्हा पडला नसेल, तर आपण पशुवैद्यकीयच्या सल्ल्याने किंवा जर घरगुती उपचार आपल्याला जर करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला जी गावरान भेंडी आहे ती आपल्याला शेळीला खाऊ घालायची 1/2 किलो. तर गावरान भेंडी जर आपण ती खाऊ घातली तर त्याच्यामुळे इस्ट्रोजेनिक प्रॉपर्टी असल्यामुळे, त्या नैसर्गिक स्रोत असल्यामुळे त्या आपल्याला जार पडण्यास मदत होऊ शकते. हे घरगुती आपण हे करू शकतो.
1: सर, आतापर्यंत आपण विविध समस्या बघितल्या शेळींमधल्या, जसं पचनाविषयी असेल किंवा त्यांच्यामध्ये जर जंत झाले तर त्याच्या संसर्गावर काय आपल्याला उपाय करता येतील हे तुम्ही सांगितलं. शेळ्यांमध्ये जे श्वसनाचे संबंधित आजार होतात त्यावर आपण स्थानिक उपाय बघितले, त्यानंतर प्रजनन आणि प्रसूतीविषयी आपण जाणून घेतलं. इतर कोणत्या समस्या आहेत की ज्याकडे आपण सर्व शेतकरी बंधूंनी लक्ष देणं गरजेचं आहे, काय सांगाल याबद्दल?
0: आता इतर समस्या ज्या आपण साधारणपणे त्याचं पण महत्व आहे, ज्यामध्ये त्वचा रोग आहेत, त्वचेशी रिलेटेड संबंधित काही आजार विकार आहेत, जनावरांच्या खुरासंबंधी काही आजार विकार आहेत, डोळ्यांच्या विकारासंबंधी काही आजार. आता वेगवेगळ्या त्वचा रोगावर आपल्याकडे विविध असे पारंपरिक औषधी प्रणाली आपण वापरू शकतो, ज्याच्यामध्ये खवले किंवा खरूज, ज्याला आपण त्वचेचा जर कुठल्या जनावराला शेळीला खरूज हा नावाचा आजार झाला असेल तर साधारणपणे निंबोळी तेल आपण बाजारात सहज मिळते, किंवा घरगुती पण आपण निंबोळी तेल हे शरीरावर संपूर्ण पातळ थर जर आपण त्याचा लेप केला तर कुठल्याही प्रमाणात जे उवा पिसवा किंवा इतर काही कारणामुळे जर खरूज झाला असेल तर लिंबोळी तेलामुळे आपल्याला या आजारा किंवा विकारावरती जे आहे रोकथाम लावता येईल. करंज तेल आहे, करंज तेल एक उत्तम स्रोत आहे, जे काही आपल्याला खरूज किंवा त्या संबंधित आजार आपल्याला जनावरावर असतील, करंज तेलाचं जर अप्लिकेशन आपण आपल्या जनावरांच्या जखमावर किंवा कुठे लावत असाल तर तात्काळ ती जी जखम भरून निघेल, जनावर जे आहे त्या विकारापासून मुक्त होऊ शकतं. ॲलोवेरा जेल आहे, ॲलोवेरा जेलमध्ये थोडं हळदीचं माप जर तुम्ही टाकलात, त्यामध्ये नारळाचं तेल जर तुम्ही मिक्स केला, ह्या तिघांचं मिश्रण बनवून एक जर तुम्ही पेस्ट करून जर कुठल्या विशिष्ट भागाच्या खाज किंवा जखम झाली असेल त्या भागावरती जर तुम्ही लावलात तर हे पण एक उत्तम साधारण आहे, जे लवकर जखम भरून येईल आणि कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट जनावरती होणार नाही. या व्यतिरिक्त कडुनिंब हळद लेप आहे, मेथी दाणे आहे, त्याचं गरम पावडर बनवून तुम्ही ज्या ठिकाणी वेदना होत असतील त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता, किंवा दूध वाढवण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याकडे 2-3 उपाय आहेत, जसं की शतावरी, अश्वगंधा, ह्या वनस्पतींचं जर पावडर किंवा काढा किंवा तुम्ही जर गुळ मिश्रित औषध तुम्ही जर जनावरांना दिलात

0: ज्या जनावरांमध्ये पाना कमी होणे, दूध कमी येणे, दूध उत्पादन घटत असेल, तर ह्या विकारांवरती तुम्ही ही औषधे वापरू शकता. आता पिंपळी सोंड पावडर पण आपल्याकडे एक उपाय आहे जे आपण शेळ्यांना देऊ शकता. 5 ते 10 ग्रॅम याचं पावडर जे आपल्याला गुळामध्ये किंवा डायरेक्ट पण तुम्ही थेट पण देऊ शकता. ज्या शेळ्यांमध्ये पानाचोरी किंवा दूध उत्पादन वाढवण्यासाठी तुम्हाला जर प्रयत्न करायचे असतील तर हे देऊ शकता. ह्यासोबत चुन्याच्या निवळीचं पावडर जर तुम्ही दिलात तर जनावरांमध्ये कॅल्शियम अभावी दूध उत्पादन घटणार नाही आणि दूध उत्पादन हे व्यवस्थित आणि नियंत्रित आणि सुरळीत राहील.
1: अच्छा,
0: आता पायांसंबंधी जर आपण घेतलं तर खुरासंबंधी जे आजार आहेत हे जास्त मोठ्या ते लहान शेळ्यांच्या वयोगटामध्ये होतात.
1: पावसाळ्यात जास्त.
0: हा, पावसाळ्यामध्ये खुरासंबंधी आजार हे शेळ्यांमध्ये जास्त होतात. वेळोअभावी शेतकरी याच्याकडे दुर्लक्षित करीत असल्यामुळे शेळ्यांमध्ये लंगडणे आणि प्रलंबित लंगडण्याच्या समस्येमुळे शेळ्यांवरती वेंदत्व किंवा वजन घटणे, भूक मंदावणे ह्यासारखे आणि खानपान कमी करणे ह्यासारखे पण समस्या ज्या उद्भवतात. आता यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे की पोटॅशियम परमँगनेटचं एक डब्बी आपल्याला बाजारात भेटते माफक दरात. ते एक डब्बी आपण आपल्या वाड्यामध्ये ठेवली आणि त्या डब्बी मधले जेव्हा जेव्हा आपले जनावरं चरून येतात, चरून आल्यानंतर गोठ्यांमध्ये आपण त्या पोटॅशियम पार्गनेटचं द्रावणाचं पाणी करून आपण त्यांचे जे खुरं जे आहेत त्या पाण्यात बुडवून जे साफ करून घेतलीत तर कुठल्याही प्रकारचा संसर्ग हा जनावरांना होणार नाही आणि त्या खुरांची जी हेल्थ जी आहे ती ओव्हरऑल चांगली राहतात. या व्यतिरिक्त आपल्याला जर आहे तर कॉपर सल्फेट मोरचूदचं पावडर आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं. मोरचूदचं पावडर आपण फूट डीप म्हणून जे आहे आपण आपल्या जनावरांसाठी शेळ्यांसाठी वापरू शकता. ह्या व्यतिरिक्त आपल्याला जर हे दोन्ही स्रोत उपलब्ध नसतील तर त्यासाठी आपण कोमट पाणी आणि त्यामध्ये पिंक सॉल्ट जे आपण त्याला म्हणतो ते जर आपण वापरलात आणि त्या पायाने जर ती जखम धुवून काढली तर आपल्याला निश्चित रूपाने याचा फायदा होईल. याच्यामध्ये हळदीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. अँटीसेप्टिक आहे, अँटी मायक्रोबियल आहे आणि हिलिंगसाठी फार मदत करतं. हळद आणि त्याच्यामध्ये नारळाचं तेल जर तुम्ही मिक्स करून जर लेप कुठल्या जखमावरती लावलात तर तात्काळपणे ती जखम भरून निघेल. तर हे पायासंबंधीचे आजारी होतं. आणि इतर जर आपण डोळ्यामध्ये कधी कधी आपण एखादी समस्या पाहतो की मोठ्या आणि लहान जनावरांमध्ये डोळ्यामध्ये फूल पडणे, डोळ्यात पांढरसरपणा येणे ह्यासाठी आपल्याकडे काही औषधं उपलब्ध आहेत. त्यासाठी आपण लिंबोळी पाण्याचे पाणी स्वच्छ धुण्यासाठी उपयुक्त आपल्याकडे आहे. त्यामध्ये रोज वॉटर पण आपण वापरू शकतो जनावरांना जखम झालीच असेल. आणि मोतीबिंदू सारखे किंवा यासाठी रुचकीचं जे फूल आहे ते आपण जे जनावरांसाठी हे डोळ्याच्या जखमावरती आपण जे आहे वापरू शकतो.
1: तर मला असं वाटतं की सर, आज तुम्ही इथे आलात आणि शेळींमधील जे विविध आजार आहेत त्यावर पारंपरिक आणि स्थानिक काय उपचार होऊ शकतात याविषयी आम्हाला तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: शेळी पालनात विविध आजारांवर पारंपरिक आणि स्थानिक उपचार याविषयी बायफ संस्थेचे शेळी वीर्य प्रयोगशाळेचे संशोधन अधिकारी डॉक्टर विलास टाकळे यांच्याशी प्रिया बेल्हेकर यांनी साधलेला संवाद मंडळी आत्ता आपण ऐकला. कार्यक्रमात आता कृषीवाणी सदरात तूर लागवडीचं सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, तूर हे कोरडवाहू शेतीतील प्रमुख पीक आहे. धारवाड इथल्या कृषी विज्ञान विद्यापीठानं विकसित केलेली तूर लागवडीच्या पद्धतीमध्ये पारंपरिक दाट ओळीत तूर लावण्याऐवजी व्यवस्थापित झुडूप पद्धतीनं व्यवस्थापनाला चालना दिली जाते. या पद्धतीमध्ये लवकर रोपवाटिका, रोपातील विस्तृत अंतर आणि शेंडे खुणणं यांचा एकत्रित अवलंब केला जातो. ही पद्धत केवळ उशिरा पावसापासून पिकांचं संरक्षण करत नाही तर उत्पादकता दुप्पट करण्याचा मार्ग देखील प्रशस्त करते. पारंपरिक तूर शेती म्हणजे हवामानाविरुद्धची लढाई आहे. अतिपावसाच्या स्थितीमध्ये मुळं कुसतात तर कमी पावसाच्या स्थितीमध्ये झाडं सुकतात. पर्यावरणीय ताणामुळे येणाऱ्या मर रोगामुळं 50% उत्पादन घटतं. धारवाड पद्धतीमध्ये पावसाच्या या लहरींपासून पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेला वेगळं ठेवतं. त्यामुळं झाडाला पूर आणि दुष्काळ दोन्हीही सहन करण्यासाठी आवश्यक असलेली रोगप्रतिकार शक्ती मिळते. धारवाड पद्धतीमधील कोणत्या प्रमुख तत्वांचा विचार केला जातो याविषयीची माहिती घेऊया. मूळ तत्वज्ञान म्हणजे तुरीला केवळ पीक म्हणून नव्हे तर

0: झुडूप म्हणून अधिक जागा, चांगलं पोषण आणि संरचनात्मक व्यवस्थापन देऊन हाताळणं. पेरणीपेक्षा पुनर्लागवडीवर जास्त भर यामध्ये दिला जातो. रोपं रोपवाटिकेत वाढवली जातात आणि नंतर ती शेतात हलवली जातात. विस्तृत अंतर ठेवून दाट ओळीपेक्षा रुंद आणि चौरस लागवड केली जाते. बाजूकडील फांद्या वाढवण्यासाठी वरचे शेंडे काढून टाकले जातात. या प्रमुख तत्वांमुळे धारवाड पद्धत ही उदयास आली आहे. तूर पिकास 21 ते 24 अंश सेल्सिअस तापमान चांगलं मानवतं. पाण्याची कमतरता असली तरी भारी जमिनीत हे पीक जास्तीत जास्त 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा चांगलं येतं. या पिकास वार्षिक सरासरी 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान लागतं. मात्र पेरणीनंतर पहिल्या 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीत पाऊस असणं हे फायद्याचं ठरतं. जास्त पाऊस असलेल्या ठिकाणी शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. फुलं आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडं तसंच समशीतोष्ण हवामान आवश्यक असतं. मध्यम ते भारी 30 ते 45 सेंटीमीटर खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते. तुरीच्या पिकास चोपन, पाणथळ आणि क्षारयुक्त जमीन मानवत नाही. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 वाढीसाठी योग्य असतो. आम्लयुक्त जमिनीत पिकाच्या मुळांवरील गाठींची योग्य वाढ होत नसल्यानं रोपं पिवळी पडतात. तुरीची मुळं खोलवर जातात. त्यांच्या योग्य वाढीसाठी जमीन खोल नांगरून वखराच्या 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. शेवटच्या वखर पाळीच्या आधी हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेलं कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. तूर पिकासाठी सुधारित वाणांची शिफारस देखील केलेली आहे. यामध्ये फुले राजेश्वरी, बीडीएन 2013 गोदावरी, त्यानंतर फुले तृप्ती, बीडीएन 2013 रेणुका, पीडीकेव्ही आश्लेषा, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्याद्वारे हे वाण प्रसारित करण्यात आलं आहे. धारवाड पद्धतीद्वारे उच्च उत्पादनासाठी मुख्य फांदीचा शेंडा 3 ते 5 सेंटीमीटर अंतरावर दोनदा खुंडणं गरजेचं आहे. यामुळे उभी वाढ थांबून दुय्यम आणि तृतीय फांद्यांची संख्या वाढते. यामुळे प्रत्येक रोपाचं झुडूपयुक्त छत तयार होऊन चांगला त्याला आकार मिळतो. फांद्यांची संख्या वाढून त्या पसरतात. त्यावर शेंगांचं प्रमाण वाढतं. 1500 ते 2000 पेक्षा जास्त शेंगा तयार करू शकतो. तेच पारंपरिक तूर शेतीमध्ये प्रति झाड फक्त 200 ते 300 शेंगा लागतात. तूर पिकामध्ये सोयाबीन, उडीद, बाजरी हे पीक आंतरपीक म्हणून आपण घेऊ शकतो. यामुळे जमिनीची उत्पादकता वाढून अधिक फायदा होतो. तर शेतकरी बंधू भगिनींना अशा प्रकारे सुधारित धारवाड तंत्रज्ञान पद्धतीनं आपण तूर पिकाची लागवड करू शकतो.
1: तूर लागवडीचं सुधारित धारवाड तंत्रज्ञान याविषयी माहिती कृषीवाणी सदरात आत्ता आपण ऐकली. आता कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव ऐकूया. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव किमान ते कमाल असे आहेत आणि प्रति क्विंटलचे आहेत. महिको बाजरी आवक 558 क्विंटल 3500 ते 3600, सरासरी 3550. शरबती गहू आवक 477 क्विंटल 5000 ते 6200, सरासरी 5600. मालदांडी ज्वारी आवक 743 क्विंटल 6000 ते 6500, सरासरी 6250. लाल मका आवक 3 क्विंटल 2400 ते 2800, सरासरी 2600. हिरवा मूग आवक 45 क्विंटल 9000 ते 9800, सरासरी 9400. आरक्ता डाळिंब आवक 1618 क्विंटल 1000 ते 10000, सरासरी 5500. हरभरा आवक 46 क्विंटल 6000 ते 6800, सरासरी 6400. लोकल उडीद आवक 5 क्विंटल 9200 ते 10200, सरासरी 9700. लोकल बटाटा आवक 4942 क्विंटल 800 ते 1500, सरासरी 1150. लोकल कांदा आवक 9410 क्विंटल 700 ते 2500, सरासरी 1600. लोकल टोमॅटो आवक 1991 क्विंटल 1000 ते 2200, सरासरी 1600. लोकल कांदा आवक 9410 क्विंटल 700 ते 2500,

सरासरी 1,600, लोकल टोमॅटो आवक 1,991 क्विंटल, 1,000 ते 2,200 सरासरी 1,600, लोकल फ्लॉवर आवक 340 क्विंटल, 1,200 ते 2,500 सरासरी 1,850. कृषी पणन मंडळ पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील काही कृषी मालांचे दैनिक घाऊक बाजारभाव आत्ता आपण ऐकले. बरे तर मंडळी, कार्यक्रमात याबरोबरच आता निरोप घेत आहोत. राम राम.

0: माझं घर माझे शेत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: श्रोते हो, आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम आता डिजिटल माध्यमातूनही तुम्ही ऐकू शकता 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर.
6: आणि हो, या एकाच फ्रिक्वेन्सीवर दोन डिजिटल वाहिन्या आता उपलब्ध आहेत, News 24/7 आणि आकाशवाणी पुणे. डिजिटल प्रसारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि सुस्पष्ट दर्जा. सध्या उपलब्ध आहे प्रामुख्याने उच्च दर्जाच्या टॉप एंड कार्स मध्ये
5: 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर. माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना आता आपल्या सोबत. मग तो लांब पल्ल्याचा प्रवास असो की ट्रॅफिक जॅम,
6: तर चालत्या गाडीत विना व्यत्यय ऐकत रहा आकाशवाणी पुणे केंद्राची डिजिटल वाहिनी 783 किलोहर्ट्झ DRM बँडवर.
5: संपर्कासाठी क्रमांक 94 21 20 91 28 किंवा 86 980 78 917.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख्ख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

श्रोते हो, आता 8:05 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक। आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी। आणि आता बातम्या विस्तारानं। भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढे ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते। ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है। हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है। अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया। जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है।
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली। त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल, असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला। हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुजुकीच्या 4थ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं। भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं। एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे, असं गोयल म्हणाले। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं। आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते। यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं। जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे। मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा। और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया, और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया।
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला। 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील। उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर

0: भूमीवर प्रशासनानं आदी कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्यप्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर.

0: टीएटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर सर्वत्र 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, आजच्या एक कलाकार कार्यक्रमात सिने नाट्य अभिनेत्री आणि गायिका आशालता वाबगावकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा एक प्रयत्न आणि आपल्यासोबत अनुराधा तरडे.

आशालता यांचा जन्म गोवा प्रांतात 2 जुलै 1941 साली झाला. पुढे मुंबईत त्यांचं शिक्षण आणि उच्च शिक्षण झालं. कोकणी आणि मराठी नाट्यसृष्टीत अभिनय आणि गायनाच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. त्यांच्या अपने पराये चित्रपटातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. यासोबतच बंगाल क्रिटिक पुरस्कार पण मिळाला.

पराये चित्रपटातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला. यासोबतच बंगाल क्रिटिक पुरस्कार पण मिळाला.

विदूषक या नाटकासाठी आशालता वाबगावकर यांच्या स्वरात कुसुमाग्रज यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत अंकुश, आहिस्ता आहिस्ता, शौकीन, वो सात दिन, नमक हलाल, यादों की कसम, अपने पराये आदी अनेक चित्रपटांमधून आशालता यांनी केलेल्या भूमिका आपल्याला दिसून येतात.

मत्स्यगंधा नाटकासाठी आशालता वाबगावकर यांच्या स्वरात वसंत कानेटकर यांची रचना आत्ता आपण ऐकली. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं होतं.

नाट्यसृष्टीत आशालता यांचा प्रवास संगीत संशय कल्लोळ नाटकातील रेवतीच्या भूमिकेपासून सुरू झाल्याचं मानलं जातं. मत्स्यगंधा नाटकातील त्यांची भूमिका आजही रसिकांच्या मनात ताजी आहे.

आशालता वाबगावकर यांच्या स्वरातली मत्स्यगंधा नाटकातली ही रचना होती बालकवी ठोंबरे यांची. संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचं होतं. आशालता यांचा ठसकेबाज आवाज, त्या आवाजाला कोकणी भाषेच्या विशिष्ट शैलीची जोड, यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका विलक्षण ठरली. सालंकृत भूमिकांमध्ये तर त्या अधिकच मोहून टाकायच्या.

मत्स्यगंधा नाटकातली आशालता वाबगावकर यांच्या स्वरातली ही रचना होती कवी गिरीश यांची. संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचं होतं. चित्रपट आणि नाट्यक्षेत्राबरोबरच आशालता यांनी मालिकांमध्ये देखील उल्लेखनीय भूमिका केलेल्या आहेत. त्यांचे काही संवाद म्हणींसारखे समाज जीवनात प्रचलित झाले होते. आशालता वाबगावकर यांनी लिहिलेलं गर्द सभोवती हे पुस्तक त्यांच्या आठवणी आणि चित्रपट सृष्टीतील प्रवासाविषयी प्रसिद्ध आहे.

आशालता वाबगावकर यांच्या स्वरात विदूषक या नाटकातली कवी कुसुमाग्रज यांची पदरचना आत्ता आपण ऐकली. संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं. आशालता अखेरपर्यंत अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या राहिल्या. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा हा एक प्रयत्न होता. आशालता यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला आणि त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्वरातली आणखी एक रचना ऐकता ऐकता कार्यक्रमातून निरोप घेऊया.

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: एक कलाकार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. आता 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 9:45 इन्साईट्स आणि रात्री 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीत सभेचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं विशाल शर्मा. मुख्य समाचार.